0: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: रामकृष्ण भिक्षापात्र भरलं जाऊ शकत, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला, तोच या संसारात खरा सुखी. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्याचंही असंच आहे, दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते. गोड शब्द आणि चांगला व्यवहार हीच माणसाला श्रेष्ठ मिळवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही, खरा धनवान तर तोच व्यक्ती असतो ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, मधुर व्यवहार आणि सुंदर विचार असतात.

नमस्कार श्रोते हो, मनपूर्वक स्वागत। आपण ऐकताय रेडिओ मन भवन 90.8 FM शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 13 जुलै हा दिवस जागतिक क्रीडा इतिहास आणि संगीत जगताच्या दृष्टीने विशेष मानला जातो। पहिला फिफा फुटबॉल विश्वचषक 13 जुलै 1930 रोजी उरुग्वे इथं जगातील पहिल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सुरुवात झाली होती। खेळ जगताचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण म्हणून आजचा दिवस क्रीडाप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे। जागतिक रॉक दिन, संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या रॉक म्युझिकचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। आज हॉलिवूडच्या चित्रपट जगतावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दोन दिग्गज महानायकांचा जन्मदिवस आहे। हॅरिसन फोर्ड, हॉलिवूडचे दिग्गज आणि अष्टपैलू अभिनेते, जे स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स सारख्या जगप्रसिद्ध चित्रपटांमधील त्यांच्या अजरामर भूमिकांसाठी ओळखले जातात। पॅट्रिक स्ट्युअर्ट, एक्स मॅन चित्रपटांमधील प्रोफेसर चार्ल्स झेवियर ची भूमिका अतिशय ताकदीनं साकारणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते। आजच्या दिवशी आपण जागतिक कला आणि साहित्यातील दोन अत्यंत प्रभावशाली स्त्रियांचं आदराने स्मरण करतो। फ्रिडा काहलो जगातील अत्यंत प्रतिभावान आणि तिच्या अद्भुत चित्रकलेसाठी प्रसिद्ध असलेली मेक्सिकन चित्रकार। वयाच्या 18व्या वर्षी एका भीषण अपघातात तिचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं। तरीसुद्धा अंथरुणाला खिळलेले असताना तिने केवळ तिच्या इच्छाशक्तीच्या आणि चित्रकलेच्या जोरावर जगात इतिहास रचला। आशा पूर्णा देवी, भारताच्या सुप्रसिद्ध बंगाली लेखिका आणि प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला साहित्यिक। त्यांनी आपल्या साहित्यातून महिलांच्या हक्कांना आणि त्यांच्या सामाजिक स्थितीला अत्यंत प्रभावीपणे मांडलं। श्रोते हो, परिस्थितीनं तुमचे पाय कितीही बांधले किंवा शरीराला मर्यादा घातल्या तरी तुमचे विचार, तुमची कला आणि तुमची स्वप्न तुम्हाला यशाच्या आकाशात उंच उडण्याचे पंख देत असतात। आजची बोधकथा, एक लहान मुलगी होती, तिला चित्र काढायला प्रचंड आवडायचं, पण दुर्दैवानं वयाच्या 18व्या वर्षी तिचा एक मोठा अपघात झाला। या अपघातात तिच्या पाठीचा कणा आणि पाय पूर्णपणे निकामी झाले। डॉक्टरांनी सांगितलं की ती आता कधीच चालू शकणार नाही आणि तिला आयुष्यभर पलंगावरच पडून राहावे लागेल। एका उमलत्या वयातील मुलीसाठी हा जगातील सर्वात मोठा धक्का होता। ती कित्येक महिने दवाखान्यात तशाच अवस्थेत पडून होती, पण तिच्या मनातली चित्रकलेची आवड जिवंत होती। तिच्या वडिलांनी तिच्या पलंगाच्या वरच्या बाजूला एक मोठा आरसा बनवून दिला आणि तिच्या हातात रंग ब्रश दिले। तिने स्वतःचंच प्रतिबिंब आरशात पाहून स्वतःची चित्र काढायला सुरुवात केली। तिला असह्य शारीरिक वेदना व्हायच्या, पण जेव्हा ती हातात ब्रश घ्यायची तेव्हा ती तिची वेदना विसरून रंगांच्या जगात हरवून जायची। तिने तिच्या वेदनेलाच तिची सर्वात मोठी ताकद बनवलं। पुढे जाऊन तिने तिची हीच चित्र जगभरात करोडो रुपयांना विकली गेली आणि ती जगातली सर्वात महान चित्रकार बनली। ती दुसरी कोणी नसून आजचा स्मृतिदिन असलेली फ्रिडा काहलो होती। तात्पर्य हेच, आयुष्यात संकट, शारीरिक अडचणी कधीच आपला रस्ता रोखू शकत नाहीत। जर तुमचं ध्येय निश्चित असेल आणि मनात काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाला सुद्धा एका सुंदर कलेत बदलू शकता। आज 13 जुलैचा हा दिवस आपल्याला पहिल्या फिफा विश्वचषकातून नव्या सुरुवातीची आणि फ्रिडा काहलो यांच्या गोष्टीतून अथांग इच्छाशक्तीची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते। जर आपले विचार शुद्ध असतील, कर्मप्रामाणिक असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकणार नाही। वेळेचं महत्त्व ओळखा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय। ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार. मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये. तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्व आहेत ती आपण आज जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावरील खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो. आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो. दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात. अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो. अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो. याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो. कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो. याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाह्यपरोपजीवी किंवा खरूस सारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो. याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो.

0: आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोग जंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्या जनावरात प्रसार होऊ शकतो. तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट टच यू.

श्रीराम समर्थ 13 जुलै. देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्याला अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषाचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो, असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीचंच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच वेद काळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवतात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग. कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरापासून नरते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. परमेश्वरापासून आपले कुठेही चढत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो, मग परमेश्वर तरी कसा येईल? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावरून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी, अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तिथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
0: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड

0: प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड एमबीए फॉर एमबीए प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव.
1: मर्यादा आणि तोल लेखक मोमो केळकर. सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे. एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं. कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं. शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते. तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं. लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं. वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे. व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो. वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात. अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं. वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार. पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो. युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं. मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो. कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं. पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात. कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे. वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी. पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच. स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली. स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात. अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर. आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे. मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल. स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार. ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे. म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत. चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला. आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही. दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे. उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात. क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल. ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुप्यू हे षणमित्र आहे. शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा.

पद, पैसा, प्रतिष्ठा या तीनही गोष्टी तुमचा अहंकार जागृत ठेवतात आणि वाढीसही लावतात. अहंकार तुमच्यातला सत्विचार, सज्जनपणा आणि नम्रता या सगळ्यांना बाधा आणतो. देह, बुद्धी, मन, चित्त आणि आत्मा या क्रमाने तुम्ही स्वतःला सावध करणे गरजेचे असते, कारण तुमची विवेक जागृती या पाचही गोष्टी करत असते. देह शुद्धीकरिता कर्म मार्ग, बुद्धी शुद्धीकरिता ज्ञान मार्ग, मन शुद्धीकरिता ध्यान मार्ग, चित्त शुद्धीकरिता योग मार्ग आणि आत्मशुद्धीकरिता संपूर्ण शरणागती, याशिवाय पर्याय नाही.

नाम नाम ही आंतरिक साधना आहे. आंतरिक साधनेच्या माध्यमातून तुमचा आत्मोद्धार होईल. जीव जेव्हा शिवाकडे धाव घेतो तेव्हा तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची वाणी, तुमचा श्वास, तुमचा विचार, तुमची बुद्धी आणि तुमचे मन सगळे सगळे तेव्हा फक्त नाम नाम आणि फक्त नामच घेतात. सगळी इंद्रिये जेव्हा फक्त नामच घेतील तेव्हा तुमचा देह नामाचं झाड होईल. इतके नाम तुमच्या देहात भिनले पाहिजे. मग या झाडाच्या फांद्या, फुलं, फळं यातूनही सगळीकडे नुसता नामाचा नाद ऐकू येईल. माझ्या जीवनात हे घडलंय, तुमच्याही जीवनात हे घडावं असं कवीला वाटतंय. म्हणून ते म्हणतात, नामावर विश्वास ठेवा, सद्गुरूने दिलेले नाम सतत घ्या, नामाचे अनुसंधान सोडू नका. नामाशिवाय जीवन जगणे अशक्य वाटले पाहिजे. इतके नाम घ्या, इतके नामात रंगून जा.

पाहता पाहता रात्र निघून गेली. काल दिवसभर कर्म करून करून थकलेला देह आणि विचार करून करून थकलेले मन रात्रीच्या विश्रांतीनं पुन्हा प्रभात समयी नव्या उमेदीनं नव्या आशेनं टवटवीत झालं. खरंच मानवी जीवनात प्रकाशाचं केवढं मोल आहे, नाही? पहाटेची प्रसन्न सकाळ, नवी ताजी ऊर्जा घेऊन येणारी ही प्रभात आणि या प्रभात समयी त्या सर्वसाक्षी परमेश्वराचं, प्रभूचं, त्या रामरायाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण तुम्ही कराल, त्यांची प्रार्थना तुम्ही कराल, तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल यात शंकाच नाही. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी खरं सांगतोय, एकदा हे सगळं करून तर बघा.

आता हा उत्तरार्ध, ही सांजवेळ, नेत्र पैलतीरी लागलेले, मन अगदी कशात म्हणून कशातही गुंतलेलं नाही, फक्त महाराजांनी अंतकाळ साधावा, शेवट साधावा एवढीच काय ती मनीषा। दाही दिशांना आभाळ गच्च वरून यावं तसंच काहीसं माझं झालं आहे। तुमच्या भेटीसाठी हा जीव अगदी व्याकुळ व्याकुळ झाला आहे। तुमच्या दर्शनाकरिता देहाचे सगळे अवयव डोळ्यात जमा झाले आहेत। आपल्या माणसांना भेटीसाठी असं व्याकुळ का करता महाराज? पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तुम्ही माझ्या भेटी येणार ना?

ग्रामगीता चिंतन भाग 40। या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ज्ञान व भक्तीला खऱ्या अर्थाने पक्केपणा जो येतो तो कर्माशिवाय येत नाही असा सिद्धांत मांडला आहे। जीवात्मे जिथं जन्माला येतात ती कर्मभूमी आहे। इथं कर्माला महत्व आहे। प्रत्येकाला कर्म करावेच लागणार। चांगले किंवा वाईट कर्म करावेच लागतील। चांगल्या कर्माचा परिणाम जीवन जगण्याला शक्ती धैर्य देते। वाईट कर्माचा परिणाम वाईट फळ देते, दुःख देते। सुख किंवा दुःख संत देव किंवा निसर्ग देत नाही, ते कर्मातून प्राप्त होते। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तसे परिणाम भोगावे लागतात। ग्रामगीता श्रम संपत्तीचे चिंतन करताना वंदनीय महाराजांनी कर्माचा खुलासा केला आहे। नैमित्तिक कर्म, सकाम कर्म, निषिद्ध कर्म व निष्काम कर्म, देहादी संबंधाने जे कर्म ते नैमित्तिक समजावे। प्रापंचिक कर्म अर्थात संसाराचे आशेने मुलाबाळासाठी केलेले कर्म त्याला सकाम कर्म असं म्हणतात। ही कर्मे योग्य दिशेने केले तर त्याचे परिणामही चांगले हातात येतात। निव्वळ स्वार्थापोटी चुकीच्या दिशेने व वाम मार्गाने केलेले कर्म जन्मोजन्मी दुःख देतात। महाभारताचा इतिहास या ठिकाणी चिंतनात घेता येईल। या जन्मातला धृतराष्ट्र मागच्या जन्मात व्याध होता अर्थात पारधी असताना तो एक दिवस शिकारीला गेला। उन्हाळा दिवस आहे, रखरखत ऊन आहे। दिवसभर शिकारीला फिरला पण त्याला शिकार काही मिळेना। शेवटी सायंकाळाचा वेळ झाला। निराशेनी घरी जायला लागला तेव्हा नुकत्या नवीन पालव्या फुटलेल्या एका झाडावर एक पक्षीण त्याला बसलेली दिसली आणि तिच्या भोवती तिचे पिलं होते 10-12। त्यांनी ते पाहिलं, आपल्या जवळचं शिकारीचं जाळं काढलं, त्याला आगपेटीची काडी लावली, ते पेटतं जाळं त्या झाडाच्या डांगीवर फेकलं, त्यामध्ये सगळे त्या पक्षींचे पिलं आणि ती पक्षीण सापडलेत। पहिलीच उन्हाची रखरखता, त्यात ही विस्तवाची आग, एक एक पिलू जळून खाली पडू मरून पडत होत आणि त्यांची आई उघड्या डोळ्याने बघत होती। शेवटी जीवाच्या आकांताने ती शक्ती एकोटून बाहेर पडली आणि उडाली, पण उडताना तिच्या डोळ्याला विस्तवाची आस लागली, डोळा आंधळा झाला। या ठिकाणी दृष्टांत संपला। त्याचा सिद्धांत महाभारताच्या इतिहासाप्रमाणे असा आहे की हाच पारधी पुढच्या जन्मात धृतराष्ट्र झाला। त्या पक्षिणीचा जसा एक डोळा आंधळा झाला तर त्याचाच परिणाम या कर्मात त्याला भोगावा लागला। धृतराष्ट्राचे जन्मतः दोन्ही डोळे आंधळे झालेत आणि जसे त्या पक्षींचे पिलं निर्दयतेने जाळ्याला आग लावून त्यांनी मारलेत, शेवटी तोच परिणाम धृतराष्ट्राच्याही वाट्याला आला। महाभारताच्या युद्धामध्ये त्याचा एकही मुलगा वाचला नाही। 101 आणि कौरव समाप्त झालेत। म्हणून संत तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी लिहितात, जैसे कर्म केले तेची फळा आले, उपजले ऐसे मेले किती। माणूस ऊच किंवा नीच ठरतो तो जन्माने नव्हे कर्माने। भगवान गौतम बुद्ध म्हणतात, कम्मनो वसनो होती, कम्मनो होती बम्मनो। रावण राक्षस नव्हे, ब्रह्मकुळात जन्माला आला। मुळात त्याच्या शिवभक्तीचे संस्कार जबरदस्त होते। एकदा ब्रह्ममुहूर्तावर एका गुहे

मध्ये तो शिव पूजनासाठी बसला त्याचा नियम असा ठरला होता, ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून एक कमळाचं फूल शिवलिंगावर वाहायचं, पूर्ण साधना झाल्याशिवाय जागेवरून उठायचं नाही. त्या दिवशी एक फूल त्याचं कमी पडलं आणि जागेवरून उठता येत नाही. तेव्हा या शिरालाच रावणाने कमळाची उपमा दिली आणि हातात तलवार घेऊन तो शिर कापणार तेवढ्यामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाल्याने त्यांनी सांगितलं की तुझी आजची ही पूजेची साधना पूर्ण झाली, शिर कापू नकोस. पण ते संस्कार त्याला सांभाळता आले नाही. ब्रह्मवंश का रावण लिखो गयो राक्षसो मे, हा सगळा इतिहास लक्षार्थाने चिंतनात घेता वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, जगात जे पूज्य पुरुष झाले ते सेवेने गौरव पावले, सेवा सोडताच राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. हा सकाम कर्माचा परिणाम होय. समाजहित ज्या कर्मात आहे ते कर्म चूक जरी वाटत असलं तरी योग्य कर्म असू शकते. एका माणसाने पेपरला वाचले, भारतीय सैनिकाने एकट्याने 100 शत्रू मारले, त्याच्या या शौर्याबद्दल राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन त्याचा सन्मान केला. हा पेपर वाचणारा विचार करायला लागला, 100 माणसं मारले तर राष्ट्रपती पदक मिळते, आपण 2-4 मारले तर काय आपला पुष्पहार घालून सन्मानही होणार नाही. एक दिवस 2-3 दगड घेऊन तो त्याच्याच बाथरूमच्या आड लपला. तिकडून माणूस आला, त्यांनी जोराने दगड मारले, त्या दगडाने तो माणूस मरून गेला. पोलीस आले, त्याला पकडलं. तेव्हा तो सद्ग्रस्त बोलायला लागला की तुम्ही कशासाठी मला पकडता? त्या पोलीस म्हणाले, तुमच्या हातून खून झाला आहे, कोण तुम्हाला या नोकरीवर लावलं? कोण म्हणतो माझ्या हातून खून झाला का, खून झाला? कालचा पेपर तुम्ही वाचला नाही का? म्हणे, काय पेपरला? की त्या एकाने 100 मारले लढाईमध्ये, त्याचा राष्ट्रपतींनी सन्मान केला, कमीत कमी तुम्ही मला सुवर्ण पदक नव्हे तर चांदीचं तर देऊन सन्मान करा. तेव्हा त्याला समजावून सांगण्यात आलं की बाबा, देशाच्या कल्याणाकरिता त्यांनी 100 शत्रू मारले, तू जे हा एकच मारला असेल याच्यामध्ये देशाचं कल्याण नाही आहे. ज्याला तू मारलं त्याचे मुलंबाळं उघडे पडले हा त्यातला फरक आहे, आणि म्हणून तुला या ठिकाणी शिक्षाच होणार. तेव्हा अशा पद्धतीने साधू संत देखील राष्ट्राचं फार मोठं काम करत असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना त्यांनी वंदनीय महाराजांना 1962 साली भारत आणि चीनचं युद्ध चालू होतं त्यावेळेस युद्धभूमीवर प्रत्यक्ष नेलं. त्यावेळी वंदनीय महाराजांनी भारतीय सैन्यात खंजरी भजनातून जोश निर्माण करून चीन देशाचे सैन्याला आव्हान केले होते, आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हात, तयार हुआ है हिंद तुम्हारे साथ, हे चीनी सैनिकांनो लपून छपून काय मारा करता, माझ्या देशाचा सैनिक बहादूर आहे, मैदानात येऊन मारा करा. यामुळे भारतीय सैन्यामध्ये एवढा जोश निर्माण झाला होता की त्याचा परिणाम चीन हरला आणि भारत जिंकला. आज देखील भारतीय सैनिकाला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि संदेश देतात, तू सैनिक होऊन लढाईवर गेलास हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला आहे. तुझ्या मागे भारताची कोट्यावधी जनता उभी आहे, तुझ्या यशाची चिंतना ती करीत आहे, तुझ्या वीर वृत्तीचा त्यांना गौरव आहे. भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरवी माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे. मनुष्याला आपल्या समाजाकरिता जगायचे व समाजाच्या हितासाठीच मरायचे आहे, आणि हेच त्याच्या जीवनाचे सार्थक आहे असे मी मानतो. आमचा धर्म आजवर हीच शिकवण देत आला आहे. आमचा बराच काळ गुलामगिरीत गेल्याने त्याला विकृत स्वरूप आले आहे, पण ही विकृती व शिथिलता आता नष्ट झाली आहे. तुझ्यासारखे कोट्यावधी तरुण जागृत झाले आहेत. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, ही उपनिषदाची हाक भारताने सार्थ केली आहे. वास्तविक तरुणाचा हाच बाणा आहे व असावयास पाहिजे. अर्जुनाला वीर असूनही भ्रम झालेला होता व तो भगवान श्रीकृष्णाने निरसन करून त्याला पुन्हा आपल्या कर्तव्यावर आरूढ केले. यालाच मी धर्मस्थापना समजतो. धर्मस्थापना म्हणजे मंदिर स्थापना नव्हे तर धर्मवीर करण्याची परंपरा निर्माण करणे. मित्रा, तो निर्भय वृत्तीने व बानेदारपणाने आपले कर्तव्य करीत राहा. देशाच्या स्वातंत्र्याचे सर्वभौमत्वाचे व मानवतेच्या संस्कृतीचे संरक्षण करणे हा खरा धर्म आहे. व तो धोक्यात आल्यास, आक्रमण झाल्यास अन्यायाचा प्रतिकार हीच सैनिकाची खरी भक्ती आहे हे विसरू नकोस, आणि या आपल्या ऐतिहासिक व वीर परंपरेला सोडू नकोस. व आपले कर्तव्य कमी करीत असताना जर प्रसंगी मृत्यू आला तरी तुला त्याने मोक्षच मिळेल, वीरगती प्राप्त होईल, यात कसलाही संशय धरू नकोस. तुझ्या यशाने भारत सदैव विजयी राहो हीच माझी तुला शुभकामना. हा भाग याच ठिकाणी संपला.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शेवटची निर्वाणीरव। त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाहीतर। त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला। आई वातात बोलत होती। त्या वातात तिनं स्वतःच्या हातानं नवीन लावलेली झाडं ती तिला दिसत होती। आजारी आणि अशक्त होती, तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली। त्यांची पानं किडे खातात की काय ते पाही। आईच्या हातची कितीतरी झाडं परसात होती। मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते, सारे मेले, पण आईनं लावलेला तेवढाच जगला होता। प्रेमानं लावलेला म्हणून का तो जगला। पहाटेची वेळ होती, त्या बोलण्यात मेळ नसे। क्षणात झाडांना पाणी घाला असं म्हणे, तर क्षणात ती पाह दवंडी देत आहेत। मला मला कानात बोटे घालू दे असं म्हणे। पुरुषोत्तम फक्त निजला होता, बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती। साऱ्यांची तोंडं उतरून गेली होती, ब्लान झाली होती, जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता। तो पहा त्या खुट्टीवर रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला, ये मला भेट। आईजवळ नाही हट्ट करायचं तर कुणाजवळ, पण आता आता पुरे, ये मला भेट। आईचे वातात बोलणे चालले होते, अक्का शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती। नमू तुझे तेल परत नाही केले, रागावू नको हो। श्याम ये रे, तुझे थंड हात ठेव कपाळावर। आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते, कोणी बोले ना, सारे स्तब्ध। तुमची पाणी दवंडी देतात ना, द्या म्हणावं मला, उंकू आहे ना, कोण माझी अग्रून येणार। दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे, त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचं प्रेम, यातच माझी आबरू। द्या रे त्यांची मांडी द्या असं म्हणून आई उठू लागली। ती कोणाला आवरेना, साऱ्यांनी तिला निजवलं। वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले। पाणी पाणी आई म्हणाली। मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं। अक्का अक्का मावशीनं हाक मारली। आईनं स्थिर दृष्टीनं पाहिलं आणि काही नाही काही नाही असं हात हलवून दाखवले। थोडा वेळ आई शांत होती। घेतले माझं डोकं मांडीवर, आईने विचारलं। होय हो, हा पहा मी तुझ्याजवळ आहे, बोलू नको असं वडील म्हणाले। काही वेळ गेला। मला का रे भेटायला आलास, चंद्री पण आली या सारी, पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास। तुझ्याजवळ मी नेहमीच आहे आणि माझ्याजवळ तू आहेस। आलास तर मग ये, असा रुसू नको। श्याम मी दळायला लावलं म्हणून रुसलास, आता आता नाही हो दळायला लावणार। ये श्याम, नाही काय म्हणता तो पहा, मला दिसतोय समोर श्यामच तो। तुम्हाला तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का नाही ओळखता येणार। अशी वातात रात्र गेली, दिवस उजाडला। पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव, जा। हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात, 2 मिनिटं आणखी जरा धुगधुगी राहते। मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना। एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते। त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, वडिलांना उपवास असे, पण ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात। जा दान करा, थोडी सोजी खाऊन घ्या, असे हाल नका करू हो स्वतःचे, जा खाऊ खाऊन घ्या, तुटक तुटक आई बोलत होती। वडील स्नान करून देवळात गेले। येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ, आईनं पुरुषोत्तमला जवळ घेतलं। अण्णा आहेत तुला, मावशी आहे, जरा नीट वाग। पुरुषोत्तम रडू लागला। आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवित होती। सखो साऱ्यांनी खाल्लत का, आईने विचारलं। होय हो अक्का अक्का मावशी म्हणाली, सखू सारी तुझ हो, माय मरो मावशी जगो करू शकतो, श्याम सारी सारी तुझी, चंद्री गजू सारी तुझी।
1: आई शेवटची निर्वाणीरो करत होती।
0: होय हो अक्का, मावशी म्हणाली, श्यामी गुणाचा चंद्री वजू देव आहे सारे।
1: तुटक बोले, कितीतरी वेळानं एक एक शब्द बोले। सारी आईच्या भोवती बसली होती। दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली,
0: क्षमा क्षमा बोलले चालले विसरा।
1: आजी विरघळून गेली। कितीतरी वेळानं एखादा शब्द आई उच्चारी,
0: सखू नानांना म्हणावं क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे, बयोला म्हणावं क्षमा करा।
1: पुन्हाच आई डोळे गरगर फिरवी, मध्येच डोळे मिटी।
0: श्याम
1: एकच शब्द, अक्का
0: त्याला आज बोलवते हो,
1: मावशी म्हणाली। मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा
0: आणि गोप्रदान सोडवा,
1: मरताना गाय दान द्यावी असं आहे। गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावानं देतात। आईच्या हातून गोप्रदान सोडण्यात आईला बोलता येईना। वाणी गेली, ती नुसती पाही, पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच देवाकडे जाते असं सुचवी। बऱ्याच वेळानं होती ती शक्ती एकवटून,
0: तुम्ही जपा हाल करू नका, मी सुखाने या मांडीवर।
1: जास्त बोलवे ना, सारे शांत होते। आईला ऊर्ध्व लागला। गावातील वैद्य कशा आप्पा आले, त्यांनी नाडी पाहिली, अर्धी खटका ते खिन्नपणे म्हणाले आणि गेले। शेजारच्या जानकी वहिनी आणि राधाताई आल्या होत्या। मावशी बसली होती तिथं स्मशान होती, आई जाणार होती, तिला शा आणि चंद्री भेटली नाहीत, गजू भेटून गेला। वडील म्हणाले, आईचे होठ हलले असे वाटले, काही बोलावयाचे का होते, काही सांगावयाचे होते का होते, परंतु बोलवत नव्हते। ताईंनी हेमगर्भाची मात्रा त्रावीची जपा। आई म्हणाली, काही सांगावयाचे का? राधाताईंनी मोठ्यानं कानात विचारले। आईनं नाही अशी खून केली। घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता, शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता। पुन्हा एकदा आईनं जोर केला आणि म्हटलं,
0: सारे सारे सांभाळा, देव आहे।
1: शेवटची लक्षणं दिसू लागली, जीभ आत ओढली जाऊ लागली।
0: वेळ आली, देवा घरी जाण्याची वेळ आली, मंगल वेळ आली।
1: राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले, तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले, आईला घोंगडीवर घेण्यात आले। देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते। थोडा वेळ गेला,
0: आईनं राम म्हटला। साऱ्यांना अथांग सागरात लुटून आई गेली, बोलावणे आले, ती गेली, ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही। श्यामची आई निघून गेली, भाऊंची पुण्याई गेली, पुरुषोत्तम वर्ज कृपा छत्र गेलं आणि गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता, प्रेममय देवता गेली, नाना यांची बयो गेली। जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली। श्यामची आई गेली।

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आत्तापर्यंतच्या सगळ्या विचारांमध्ये असं आपण बघितलं की 6व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्ण सातत्याने प्रयत्न करतात की आपल्याला कोणत्या दिशेकडे जायचं आहे, जीवन कशासाठी आहे. जे प्रश्न अर्जुनाने विचारलेले होते त्याचाच उलगडा करत करत आता आपण पुढे बघूया की हा संवाद आपल्या जीवनासाठी कसा उपयुक्त आहे. आपले जीवन कोणत्या अर्थाने अनाग्रही असावे. आपले सर्व आग्रह हे भोग व्यवहारात असतात, पण किती भोग भोगावेत. आपल्याला जितके आवश्यक आहेत तितके भोगावेत का. आपल्याला जेवढे म्हणून आवडतात तितके भोगावे का. माणसे आवश्यकतेचा जो विचार करत राहतात, किंवा असं म्हटलं तरी चालेल की माणसांचा जो आवश्यकतेचा विचार असाही असतो की त्याच्यामध्ये तो विशिष्ट आवडींचा विचार करतात, त्याच्यावरही आपल्याला काही मर्यादा आहेतच. आवडीचा जर विचार केला तर काही मर्यादा नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण आवश्यकतेस मात्र मर्यादा असतातच. साधा आहाराचा विषय आपण घेऊया. तुमच्या लक्षात येईल की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ शकत नाही, कारण आपली तेवढीच मर्यादा असते किंवा तेवढी शरीराची शक्ती असते. पण आवडीला मर्यादा नसते. कदाचित आपल्याला असं वाटतं की ही आवड आपण आणखीन सुद्धा पूर्ण करू शकतो. आपली आवड आपल्याला अनावश्यक सुद्धा खाण्यास किंवा जेवण करण्यास लावते. काही पण जी काही आवडीशी संबंधित असतं ते थांबत नाही असं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. हे आवडीचे रूपांतर आपल्याला कुठेतरी छंदामध्ये पण बदल करायला लावतं. आवड ही तात्पुरत्या स्वरूपाची ठीक आहे, पण जर एखादी गोष्ट वारंवार आवडू लागली आणि त्याचे रूपांतर छंदामध्ये झाले तर मग माणसे छंदापाशीही थांबत नाही. त्या छंदाला पुढे घेऊन किंवा असं म्हटलं तरी चालेल की त्या छंदाला जो काही त्याचा विचार एकदा सुरू होऊन जातो त्याचा वाचून त्याला करवतच नाही आणि त्या छंदाचे रूपांतर व्यसनामध्ये होते. आवश्यकतेकडून आवडीकडे, आवडीकडून छंदाकडे आणि छंदाकडून व्यसनाकडे हा प्रवास आपला अहंकारच घडवत असतो. तो अहंकार आवश्यक आणि अनावश्यक यामधील भेद एकतर जाणवतच नाही किंवा जाणीव करून जरी दिली असेल तो त्यास मानायला तयार होत नाही, कारण त्याला असं वाटतं की मी बरोबरच करतो आहो. आणि अशीच काहीतरी वृत्ती आपल्याला सध्याच्या काळामध्ये किंवा आपण असं म्हटलं की सध्याचा जो भोगवाद आहे त्याच्यामध्येही प्रखरतेने दिसते. म्हणून गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट आपल्याला सांगतं की इथे कुठेतरी आपल्याला आळा घालणं आवश्यक आहे, त्यावर एक विचार करणं आवश्यक आहे आणि त्याला योग्य दिशा देणं आवश्यक आहे. येथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानयोगाद्वारे व कर्मयोगाच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीसाठी अनुकूल अशा दोन विशेष मनोवृत्ती आहेत आणि त्या तशा त्यांनी सांगितल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक मनोवृत्ती आपल्या चित्तामध्ये विकसित करायची असेल तर विवेकास नकारण्याची आणि विवेकास आपल्याला जगण्यामध्ये स्थान देण्याची आपल्याच अहंकाराची वृत्ती आपल्याला सोडली पाहिजे. येथे विवेक हा शब्द फार मोठा वाटत असेल, पण आपण त्यास एक विशिष्ट शहाणपणा म्हणू किंवा त्यास जगण्याचा एक प्रकार म्हणू किंवा त्या शहाणपणाने विचार करण्याचा पण एक भाग असू शकतो. हे जगण्याचे शहाणपण माणूस नकारतो. इथेच सगळी जी गोची होते माणसाची ती व्हायला नको असा सुद्धा विचार या सगळ्या भागामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या भारतात गुटख्याचे व्यसन इतके विलक्षण आहे की लहान मुले सुद्धा त्याच्या आहारी गेलेली आपल्याला दिसतात. या व्यसनापायी त्याला नीट बोलताही येत नाही. त्याचे अनेक प्रकारचे हावभाव बदलतात. एक हानिकारक पदार्थ का खाल्ला जातो त्याच्या मागे प्रोत्साहन देण्याचे काय कारण आहे, कोण देतं, असे सध्या विषय हे समाजामध्ये भरपूर आहे. त्यामागे विवेक नकारणारा अहंकार आहे की जो अनावश्यक आणि अनावश्यक अशा भेदांमध्ये भेद मानण्यास तयार होत नाही. आवश्यक आणि अनावश्यक या दोन्हीमधला भेद लक्षात घेणं हाच खरा विवेकयुक्त मनाद्वारे स्वतःचा उद्धार करून घेण्याचा विषय आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आणि श्लोक 5 मध्ये या सगळ्यांचा एक आपण असं म्हणू शकतो की फार महत्त्वाचं विवेचन, जे आपल्याला अविवेकी मनामुळे होणारी आपली अधोगती आहे त्याच्यातनं आपण दूर कसं व्हावं असं सांगणारा उद्देश आहे. आपण स्वतःच आपले मित्र असून आपण स्वतःचेच विचार अशाकडे नेतो की आपण आपले शत्रूसुद्धा होतो, आणि म्हणून आपण आपले मित्रच बनून राहिले पाहिजे असा सुद्धा विचार सध्या आपल्याला रुजू करणं फार आवश्यक आहे. सध्याची जी पिढी आहे त्याला याचा वारंवार विचार करणे आणि त्याचा जसा उपयोग आपल्या कल्याणासाठी होईल त्याचं करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रथम तुम्ही आवश्यक आणि अनावश्यक यामधील भेद ओळखणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला तुमच्या जीवनाचे मुख्य मार्गदर्शक आणि नियंत्रक बनवा. नियंत्रक बनवणे याच्यातच तुमचे कल्याण आहे. मार्गदर्शक होणे याच्यातच तुम्हाला खरी दिशा मिळणार आहे. या उलट तुमच्या अविवेकी अहंकाराला किंवा विवेक नाकारणाऱ्या अहंकारास जर डोक्यावर बसवले तर तुम्हीच तुमची अधोगती करून घेणार आणि तोच तुमचा एका प्रकारे शत्रूसुद्धा होणार. म्हणून विवेक करणे ही आनुषंगिक साधना आहे. काय आवश्यक आणि काय अनावश्यक यामध्ये विवेक करणे, जे आवश्यक आहे तेवढे स्वीकारणे आणि जे अनावश्यक आहे त्याचे मोह टाळून देणे, हा विवेकच तुमच्या अभ्यासाचा व वैराग्याचा एक साधन आहे असेही म्हटलं तरी चालेल की हे आनुषंगिक साधन आहे. याचा विचार आपण सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवणे हाच एक गीतेचा मोठा बोध आहे. त्याला अनुसरून किती खावे, किती खाऊ नये, किती वेळा झोपावे, किती वेळ झोपू नये यासंबंधी काही सामान्य निर्देश दिलेले आहे. जेवढे आवश्यक तेवढे खावे, अजिबात खायचे नाही असे करू नये. जे आवश्यक आहे ते खाल्लेच पाहिजे, झोप जितकी आवश्यक आहे तितकी घेतलीच पाहिजे, किंबहुना आपल्या जीवनात जे जे अनावश्यक आहे ते टाळावे आणि जे आवश्यक आहे ते न टाळता स्वीकारावे. हा बघा किती महत्त्वाचा संदेश याच्यामधनं आपल्याला प्राप्त होतो. आपला एकंदर भोगमय जीवन जो काही आहे त्याच्यामध्ये जे आवश्यक आहे अनावश्यक आहे या गोष्टींचा आपला विवेकपूर्ण अभ्यास हा आपल्याला एक दिशा देतो. असा विवेक करून जर आपण जगू लागलो तर अभ्यास आणि वैराग्यात्मक प्रवास सफल होतो आणि परमेश्वरी तत्वाकडे घेऊन जाणाऱ्या अनुकूल भावना आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होत जातात. त्यामधून प्रतिकूल भावनांचा संस्कार हळूहळू क्षीण होत जातो. आत्मसंयम योग हा 6 अध्यायाचा विशेष महत्त्वाचा गाभा असून हेच तात्पर्य भगवान श्रीकृष्णाने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने जगण्याची एक उत्तम रीत सांगितलेली आहे, ती म्हणजे योग. ही रीत योग ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याचा मुख्य अर्थ असा की मनाला संयमित करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच योग असे म्हणतात. मनास संयमित करणे म्हणजे ज्या भावना आपल्या मनामध्ये दृढ करण्यास आपले कल्याण आहे अशा अनुकूल भावनांचा संस्कार मनामध्ये वाढविणे आणि प्रतिकूल भावनांचा संस्कार मनातून काढून टाकणे किंवा कमी करणे हा पण एक प्रकाराचा वैज्ञानिक स्वरूप आहे. अनुकूल भावनांचा मनावरील संस्कार वाढवायचा असेल आणि प्रतिकूल भावनातील दोषांचे पुन्हा पुन्हा दर्शन करून त्यांना ओळखून त्यांचा संस्कार कमी करायचा असेल तर याच्यासारखं उत्तम विचार दुसरा कुठला होणार नाही. पण ते तितके सुलभ पण नाही. हे घडविण्यासाठी तुमची जीवनसरणीच अशी बनविली पाहिजे की ज्या जीवनसरणीमध्ये तुमचा नियंत्रक हा तुमचा विवेक असला पाहिजे. जेथे तुमचा नियामक अविवेकी अहंकार असतो त्याला दूर करणे किंवा तो असूच नये असा विचार करणे हा अत्यंत महत्त्वाचा सध्याच्या काळामधला विषय बनला पाहिजे असं आपल्याला गीता मॅनेजमेंटमधनं सांगायचं आहे. विवेक म्हणजे दोन गोष्टीतील संबंध आणि भेद समजून घेणे, काय आवश्यक आहे काय अनावश्यक आहे हे समजून घेणे, जे आवश्यक आहे ते किती आवश्यक आहे आणि जे अनावश्यक आहे त्यापासून काही मिळण्यापेक्षा ते किती दुरुपयोगी आहे याचा साधकाने विचार करणे जरूरी आहे. तुमच्या इच्छा, ज्ञान व क्रिया या ज्या त्रिविध शक्ती आहेत या त्रिविध शक्ती तुम्ही आवश्यक गोष्टींकडे किती लावता आणि अनावश्यक गोष्टींकडे किती लावता याच्याकडे या किंवा या दृष्टिकोनातनं पाहणे हे अत्यंत जरुरीचे आहे. आपला अहंकार अनेक अनावश्यक गोष्टींच्या संपादनामध्ये गुंतलेला आहे. उद्या जर तुमच्या लक्षात आलं की अनेक अनावश्यक गोष्टी मिळण्यामध्ये तुमच्या इच्छा, ज्ञान आणि क्रियाशक्तींचा विनियोग होत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शक्तीचा दुरुपयोग करीत आहात असं पुष्कळदा व्यक्तीला जीवनाच्या खूप शेवटल्या टप्प्यावर कळतं आणि मग तो त्याचा परत विचार करायला लागतो. तो जो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असेल तर मग तो अंतरंगातील योग अभ्यासाचा अभ्यास कसा करू शकतो. अंतरंगातील योग अभ्यासामुळे अनुकूल भावनांचा मनावर पुन्हा पुन्हा संस्कार करायचा आहे. ज्ञान योगाच्या अंगाने मी अकर्ता, अभोक्ता, सच्चिदानंद आहे, मला कोणत्याही कर्माचा किंवा फळाचा स्पर्श होत नाही या अनुकूल भावनेचा आणि कर्मयोगाचा अंगाने मी ईश्वराचे साधन आहे आणि त्याने दिलेले जे काही मला कर्म आहे ते कर्तव्य बुद्धीने करणे हेच माझं परम कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे माझे कर्ता म्हणून जे कार्य आहे किंवा कर्तृत्व याचे जे मुख्य अंग आहे याला मला समजून घेण्याची नितांत गरज आहे. अशा अनुकूल भावनांचा संस्कार तुम्हाला अभ्यासाने दृढ करायचा आहे. असा अभ्यास तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणात झाला पाहिजे हाच एक महत्त्वाचा विषय वारंवार इथे सांगण्यात येत आहे. पण तो अनेक उदाहरणांद्वारे किंवा अनेक प्रकारच्या विचारांद्वारे मांडत असल्यामुळे त्याची उपयोगिता आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशी आहे हे आपल्याला लक्षात येतं. अनुकूल भावनांचा संस्कार वाढविणे व प्रतिकूल भावनांचा क्षय करणे हा योगाभ्यास खऱ्या अर्थाने किंवा आपल्या अंतरंगाच्या अर्थाने आपल्याला करणं आणि आपल्या जो काही जीवनामध्ये विवेकबुद्धी आहे त्याच्यामध्ये याला जागा करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यवहार करताना ते किती आवश्यक आहे आणि किती आवश्यक नाही या सर्वांचा विचार वारंवार होतच राहिला पाहिजे. जीवन पाळून शरीरास जास्तीत जास्त स्थिर करा. आपल्याला जो काही प्राण ईश्वराने दिलेले आहे त्याला स्थिर करा. हे दोन घटक स्थिर झाले की आपल्या आतील जे चंचल मन आहे ते स्थिर होऊ शकेल. कारण शरीर, मन आणि प्राण हे एकमेकाशी अत्यंत संबंधित घटक आहे. जितके शरीर अस्थिर तितका प्राण अस्थिर, जितका प्राण अस्थिर तितके मन अस्थिर. हे जर टाळायचं असेल किंवा याला टाळण्याकरता जो प्रयत्न करायचा असेल त्याला दिवसभरात ध्यानाद्वारे किंवा आपली ध्यान प्रक्रिया एक तयार करून त्याच्याद्वारे शरीर थोडे तरी स्थिर होईल याचा वारंवार अभ्यास करावा लागतो. गुरुनिर्देशप्रमाणे दर्भाचा आसनावर जर प्राण्याचे कातडे आंथळून आणि लोकरीचे आसन घालून आपण जर बसून हा प्रयत्न केला तर अशा प्रकाराची एक संकल्पना मांडण्यात काही तज्ज्ञ व्यक्तींनी जो प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण ध्यान करण्यासाठी विशिष्ट प्रकाराचं आसन वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सकाळी पूर्वेस व सूर्यास्तानंतर उत्तरेकडून मुख करून बसावे आणि आपले चित्त जेवढे शांत ठेवता येईल तितके करावे. त्यातून प्राणायामाचा अभ्यास करावा आणि त्याद्वारे चित्तास स्थिर करण्यास प्रयत्न सातत्याने करत राहावा. चित्तास स्थिर करण्याची जी अनुकूल भावना आहे ती हळूहळू जागृत करत राहिलं तर त्याचा अभ्यास आपल्याला उपयुक्त होतो आणि आपण त्या दिशेकडे जायला लागतो. या अनुकूल भावनांचा संस्कार तुमच्या चित्तास हळूहळू दृढ होऊ लागेल आणि प्रतिकूल भावनांचा प्रभाव क्षीण होईल असा निश्चित आपल्याला अनुभव येईल. जगण्यातील विवेक आणि ज्ञानधारणा ही आनुषंगिक साधने आहे. त्यासाठी आसनाद्वारे शरीराला स्थिर ठेवणे, प्राणायामाद्वारे प्राण स्थिर ठेवणे, ध्यानाद्वारे चित्त स्थिर ठेवणे, मनाला स्थिर ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. याचा पुढील भाग हे कसं करता येईल आणि हे नित्य कसं उपयोगी ठरेल आपण बघूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल

0: रसिका श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोते हो, आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या, नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं. सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले. सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स, आणखी काही सामान असं 2000 नुकसान झालं. पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंग मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळ ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला. पण कमी अधिक फरकाने का होईना, उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत, त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणतायत. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात. आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरीशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ, गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही, मिशा नाहीत, साधं खादीचा शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही, मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असलेले. त्यांच्या डोळ्यांकडेच बघून भीती वाटायची. काळा सावळा रंग. प्रथम तर मी मुळीच त्यांच्याजवळ जायचा कधी प्रयत्न केला नाही. अण्णांच्या उजव्या बाजूला शंकरराव देव, त्यांच्या डोक्यावरही कुठेतरीच तुरळक केस दिसायचे. खुरटी पांढुरकी दाढी, काही काही दात पडलेले वाटत होते. त्यांचाही अर्ध्या बायांचा जाड्या भरड्या कपड्याचा खादी शर्ट, खादीची लुंगी गुंडाळलेली आणि बरेच थकल्यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकी साठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबराघुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवानं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठंतरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची. म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमातही कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेल्या असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मी वहिनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती, लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असं सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदय मंडळी एकत्र यायची आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोड कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं, असं कामाचं वाटप व्हायचं. आम्ही सगळ्याजणी या कामाच्या मध्ये लुडबुड लुडबुड करायचो, कारण नेमकं काम आमच्यावर कुणी सोपवलेलंच नसायचं, त्यामुळे उगीच पळापळ करायची. दुपारी सगळी मंडळी जेवायला बसली की सगळ्यांना पाणी वाढणं, ताटं वाट्या मांडणं, मीठ लोणची वाढणं अशी बारीक सारी कामं चालायची. जेवण अगदी साधं म्हणजे तिखट मसालेदार कुणाला चालायचंच नाही. साधं जेवण जेवणारी ही मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकर पंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळा झालेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबण म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळदंत मंचन, तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं. कोळशाचं, कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्रगाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूठ भरून हावरटासारखी मूठ बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात खासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घरीत आणि मी माझ्या घरीत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली. मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखी घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले, धोत्रावरचं मंजन काढायला लागले तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळवणंच उडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं. भीती अगदी नाहीशी झाली होती. मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं, तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लास भर दूध दे बघू. तेवढं ग्लास भर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल. एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती, पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोत्राकडे मी पाहिलं. त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुवून देते ना ते धोतर, त्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असतानाच धुवून सुद्धा टाकलं. जाऊ देते आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
3: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. मैत्रिणींनो, आज आपण आपणा सर्वांच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाचा म्हणजे इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील मान्यवरांसोबतच्या काही आठवणी सांगतायत. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या लहान वयातही काही जणांचे स्वभाव गुण अधिकच तापट स्वरूपाचे, तर काही जणांचे स्वभाव आईसारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे लेखिकेला जाणवले. त्यापैकीच मामांचा स्वभाव. एकदा काय झालं, सकाळी सकाळी मामा मस्तपैकी स्नान करून आलेले, स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर नेसलेले, हातात धुतलेले कपडे आणि तोंडाला देवाचं नामस्मरण चाललेलं. एवढ्यात लेखिकेची स्वारी आली, आणि ती काय म्हणून तर हातात दात घासायला काळं दंतमंजन घेऊनच. आणि अशा अवस्थेत ही स्वारी धडकली थेट मामांनाच, आणि म्हणजे नसलेली हाताची मूठ सुटली. मामांचे पांढरे शुभ्र धोतर आणि पाय काळे कुट्ट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही मामा लेखिकेला तीळ मात्रही चिडले नाही किंवा रागावले सुद्धा नाही, तर आणखी छानपैकी लेखिकेला ग्लासभर दूध दिलं आणि पोट भरून जेव घालून लेखिकेच्या मनावरचं एक प्रकारचं दडपणच कमी झालं. आणि हे दडपण कमी होऊन ती जागा घेतली एका निरागस मायेच्या ओलाव्यानं, प्रेमानं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 12वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: कोल्हापूर जिल्ह्यात आमची शाळा फार प्रसिद्ध, चांगली म्हणून गणली जायची. शाळा ताराराणी विद्यापीठ, त्यात उषाराजी हायस्कूल, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, डीएड आणि पुन्हा महाविद्यालयीन विभाग अशी ही संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुत व्ही टी पाटील म्हणजे संस्थेचे काका. सर्वजण त्यांना नेहरू चाचा म्हणत, कारण त्यांचा पेहरावे चाचा नेहरू सारखाच असे. गुलाबाचं फुलही न चुकता ते गोटावर लावतच, त्यामुळे सर्वांचे ते नेहरू चाचा. त्यांच्या महाराष्ट्रभर अनेकांशी ओळखी. शाळेत सगळे शिक्षकही खूप चांगले होते. मन लावून अभ्यास करायचे, शिकवायचे, आणि आम्हीही तितकंच मन लावून अभ्यास करायचो. दरवर्षी नवरात्रात नवरात्रोत्सव साजरा करत त्या 9 दिवसात सगळ्या क्षेत्रातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार गदी माडगुळकर उर्फ अण्णा आले होते. दुपारी 12-12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहे तशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरुशिष्यांचं, अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. ते कथा सांगत असतानाचा त्यांचा चेहरा आजही मला आठवतोय. अपरंपार माया त्यांच्या पोटातून ओठी ओसंडत होती. नकळत ती कथा सांगता सांगता अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही आवाज सुरू झाले होते. गदिमांच्या पलीकडे म्हणजे एका बाजूला विटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वी स खांडेकर बसलेले होते. ते मात्र अगदी शांत तटस्थ वाटत होते. गोष्ट संपल्यानंतर त्यांनी आम्हाला काय वाटतं हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमांकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं. गोष्ट संपली, होमवर्कही देऊन झालं. ते स्टेजवरून खाली उतरले. भाऊंनाही एक दोघांनी हळूहळू खाली उतरवलं. आमच्या छात्रालयाचे गायकवाड काका मला तिथं अण्णांच्या समोर आलेले दिसले. मी दचकलेच. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, एकमेकांना कडकडून मिठी मारली. काका अण्णांशी काहीतरी बोलले. ते दोघंही तिथून गेले. आपल्या काकांचे ते इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला. आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो. भूकही लागलेली होती. पाय डोकं उन्हानं तापलं होतं. पोटही भुक्यानं व्याकुळलं होतं. छात्रालयाचे गेट उघडून आत चाललो तोच काकांनी खिडकीतून आवाज दिला, इंदो इंदो इकडे ये यार. अरे बापरे, काय झालं? आपलं काही चुकलं की काय? भीतच काकांच्या खोलीत आले तर काय? गदी मा काकांच्या जागेवर मांडी घालून बसलेले होते. ते म्हणाले, ये बाळ ये,

0: झाला आणि मला सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं श्रीरामचं होतं. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती 1969 साली, आणि आमचे वडील तुरुंगातून सुटणार होते. आम्ही तिन्ही भावंड तीन ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. वडील तिकडे, त्यांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली, पण चांगल्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होत. ताई, अन्न सुटल्यावर जाणार कुठं, राहणार कुठं, करणार काय? ते थकलेले शरीरानं मनानं कसं काय व्हावं त्यांचं? आतापर्यंत तुरुंगात छान काम करून तरी खायला मिळत होत, ओल सुख कस का असेल? पण आता ताई, आपल्या अण्णांना आता कोण वर आभाळ खाली धरती बसून कोण काम देणार, वगैरे वगैरे. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही ते पत्र वाचून गहिवरून येतो. असं ते पत्र कधी अण्णांनी वाचलं आणि मला पोटाशी घेऊन ते रडू लागले. ते रडताना पाहून मीही रडू लागले. खूप खूप रडले. मग प्रेमाचा, सांत्वनाचा, मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी एक पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी, म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कुणी केलं माहित नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
1: इंदुमती जोंदळे लिखित भिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12 भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केज.
2: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
3: अजदरंग शिहो.
4: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
5: अच्छा तू मला ये कच सांगतो, ऐकत जा हास्य तरंग.
6: मी काय म्हणतो, हास्य तरंग

0: अस्य तरंग
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में सब्जी वाले का उड़ गया होश नरम नरम लाइफ में गरम गरम जो
0: तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण पण पण पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख. देशमुख
2: कह कहो की रानी सविता जाधव.

वेळ सकाळी 9 वाजता, वार रविवार, स्थळ घरातील अर्थात फ्लॅट मधील बाथरूम, आणि सिच्युएशन आहे घरातील पुरुष म्हणजे कर्ता आंघोळीला गेलेला आहे आणि पाण्याचा पहिला तांब्या अंगावर घेतलेला आहे. इतक्या त्याला दारावरची बेल ऐकू येते आणि आपण दार उघडण्याच्या परिस्थितीत नाही म्हटल्यावर आणि बायको दार उघडणार आहे हे म्हटल्यावर त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांचे किडे वळवळू लागतात. ते कोणते ते आपण ऐकूया.

0: शेजारची आठवले आली असणार. आपला पेपर चाळून झाल्यावर आमचा पेपरात तोंड खुपसायला आणि हो, तिच्या हातच्या चहा म्हणे वेगळीच चव असते. उद्योग नाही काही साल्यांना. पेपरचा बिलवाला तर नसेल ना? जाऊ दे, आजचा रविवार बिलवाल्याचाच आहे. ही बघून घेईल काय ते. मिसेस आठवले तर आल्या नसतील ना? गरमागरम इडल्या नाहीतर आप्पे घेऊन आलेल्या. काय फिगर मेंटेन केलंय म्हणून सांगू, आणि हा ढेरपोट्या आठल्या कसे दिवस काढते त्याच्याबरोबर. नकळे बाप्पा. बापरे, म्हणजे बायकोचा? अहो, म्हणजे आमचा सासरा तर नसेल आलेला? म्हणजे अख्ख्या रविवारचा सत्यानाश. त्याची सरबराईस ठेवा, नाहीतर हिची आजळफळाट. नुसती आग आग करून घेते. भाजीवाला आला असेल का? झालं, आता अख्खा मजला गोळा होईल आणि अर्धा तास भाजीवाल्याला भंडावून सोडतील. आणि घेणार काय तर स्वस्त म्हणून मेथी आणि भोपळा. गेले 15 दिवस मेथीच, फक्त मेथीच. अरे देवा, हिची बहीण निलू तर आली नसेल ना? चुकलंच, दाढी अंघोळ जरा लवकर आटपायला हवी होती, म्हणजे फ्रेश होऊन तिचं स्वागत करता आलं असतं. खरं तर परवा नवीन आणलेला लाईट ब्ल्यू टी शर्ट घालून दार उघडायचं होतं मला. तिला नक्कीच आवडेल तो. ती येते तो दिवस बराच मन मोकळं होतं, मन रेंगाळतं इकडं तिकडं. पण ती आली की फार मनात अस्वस्थ होतं. जाऊ दे. हो, त्या समोरच्या देशपांडे बाईच असणार. तेल तापवत टाकून कढीपत्ता मागायला आलेल्या. सतत काही ना काही मागत असतात. कळकडबाई कुठली? अहो, शेवंताबाई आली असेल का? तिची एंट्रीच इतकी नखऱ्याची असते की दादा कोंडकेचा पिक्चरच आठवावा. गालावरची तिची खळी, नाहीतर निवांतपणे बघता आला असतं तिला फरशी पुसत असताना. पलीकडचे हरिताते आले असतील का? चला लवकरात लवकर आटपूयात बाप्पा, आल्याचा गरमागरम चहा न मागता आता मिळेल. सिच्युएशन वरील प्रमाणेच, फक्त घरातील पुरुषाऐवजी गृहिणी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलेली आहे आणि दारावरची बेल वाजते.
1: शेजारचे आठवले काका तर आले नसतील ना? यांना त्यांचा किती राग येतो. येऊ देत ना, वाचू देत पेपर. घेऊन तर जात नाहीत ना, शेवटी शेजारीच आहेत ते. अगं बाई, पेपरचा बिलवाला तर आला नसेल? गेल्या महिन्यात 5 वेळा लोकसत्ता टाकलाच नव्हता मेल यांनी. हे सांगतील का? किती देऊन टाकतील बिल डोळे मिटून. छे, हिशोब करून ठेवायला हवा होता मी. चुकलंच माझं. नाही नाही, मिसेस आठल्या असतील का? भव्वानी मेली, ह्यांच्याजवळ बोलायचा चान्सच शोधत असते ती. गरमागरम इडल्या काय आणेल म्हणे ह्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याला घाल म्हणा ती आंबोन खायला, म्हणजे इकडे तिकडे हुंगत तरी बसणार नाही मेला. अय्या, बाबा आले असतील. किती दिवसांनी येत आहेत माझे बाबा. ह्यांना बाजारात पिटाळलं पाहिजे आधी. अय ग, भाजीवाली आली का काय? झालं, मी नाही असं बघून महागाच्या 2-3 भाज्या यांच्या गळ्यात मारेल. अग बाई, नीलू तर आली नसेल ना? अरे देवा, आता हेच दार उघडणार. नीलूला बघून अगदी काय करू नी काय नको असं होतं यांना. आणि बाबा आल्यावर कपाळावर आठ्या घालणारा माणूस नीलू आल्यावर अगदी फुलून येतो. चुकलंच बाई माझं, मीच लवकर आवरायला हवं होतं. नाहीतर असं झालं असेल का? नाहीतर असं असेल, समोरच्या देशपांडे बाई तर आल्या नसतील ना? काय मागायला आले असतील देव जाणे. यांनी परत नाही पाठवलं म्हणजे झालं बाई. म्हणे कळकट बाई आहे, तुमच्या गळ्यात पडायला आली नाही ना ती. अग बाई, शेवंता बाई आल्या की काय, कपडे सुद्धा भिजवायचे. अजून जरा रुबाबातच असतात, पण काम तस जिथल्या तिथे करतात. तक्रारीला मुळी जागाच नसते. पलीकडचे हरी तात्या तर आले नसतील ना? सगळी कामं बाजूला सारून आधी चहा टाकायला हवा. जणू काही ह्यांचे देणेकरीच होते मागच्या जन्मीचे. जास्त दुधाचा, जास्त आलं घातलेला चहा कप भरून नरड्याखाली ढकलल्याशिवाय हलणार नाही मेरा थेरडा.

0: लोकांची श्रद्धा आजकाल खूप वाढायला लागली. बरेच लोक आज त्यामुळं मला खूप मानायला लागले. आठवड्यातून 5-6 दिवस काम मिळतेच, दक्षिणाही बरी मिळते. परवा पेंग्विनच्या धंद्यात चांगले कमावलेल्या कुटुंबात गेलो आणि दारात प्रवेश करताना या गुरुजी या या गुरुजी या, आमची पोरगी 12वी पास झाली म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली असं स्वागत झालं. त्यांच्याकडे बंगला गाडी सगळं होतं. काय मालकाची पूजेची तयारी हे पाहायला मी गेलो तर घरमालकीनबाई म्हणाल्या,
1: हो समदर रेडी, तुम्ही स्टार्ट करा.
0: त्या दोघांना पाटावर बसवलं, भरघोस हार त्यांच्या गळ्यात घातले. हार घातल्याखेरीस काहीच पूजा केली नाही असे वाटतं आजकाल. शेंडी नव्हती, त्यांना कळेना आता काय करावं. माझ्या केसातून डोकावणारी शेंडी त्यांना दिसली, ते तडक माझ्या शेंडीला हात लावायला उठले. अहो तुम्ही शेंडी ठेवत नाही हे मला माहित आहे, तुम्ही तुमच्या मागच्या केसांना हात लावा, माझ्या शेंडीला नको. मी म्हणालो, काय करणार, कथेप्रमाणे सांगणं भाग आहे. भोर भवासवा अष्टाय फट म्हणजे टाळी वाजवा. तर ते एकमेकांना टाळी द्यायला लागले. अहो साहेब, तुम्ही एकट्यानेच एकदाच टाळी वाजवायची, दोघांनी टाळ्या वाजवायच्या नाही.
2: तसं बोला ना, आम्हाला काय माहीत.
0: बरं सांगीन हा. वहिनी वहिनी, डोळ्यांना पाणी लावा. श्रीमंती अंगातून ओसंडत असलेली झटकन बाई उठली आणि महा टेकवत खाले ताडकन उभी राहिली आणि माझ्याकडे येत माझ्या डोळ्याला पाणी लावायला लागली. मी एकदम मागे सरकलो, म्हणालो, तुम्ही तुमच्या डोळ्याला पाणी लावायचे आहे, माझ्या नाही. आणि दुसरे म्हणजे मी जे काय सांगीन ते सगळं तुम्ही स्वतःच करायचे असते, माझा फक्त कथा सांगण्याखेरीज दुसराच काही संबंध नाही.
1: गुरुजी संबंध नाही असं कसं म्हणता, दोस्तांनी रेकमेंड केलं म्हणून तुम्हाला ऑर्डर दिली, आमच्या मिस्टेकी पोटात घातल्या पाहिजेत. मी 500 चार्ज देणार आहे तुम्हाला.
0: मी मनात म्हटलं, आईला आजकाल दक्षिणा कोणी चार्ज म्हटलं नव्हतं, हा नमुना मला पहिलाच भेटला. पण मी गप्प बसलो. दक्षिणेचा ऐकडा जरासा ऐकून मी मनात जरासा खुश झालो. चला आता पुढची विधी करूया. म्हणा
2: मामा हाताला हात लावा.
0: ती बाई गुडघ्यावर उभी झाली आणि माझ्या हाताला तिने हात लावला. मी एकदम गांगरून गेलो. अहो वहिनी, मी काय सांगितले होते की मी जे काही सांगेन ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या यजमानांना करायचे आहे, मला काही करायचं नाही. तेव्हा तिने दोन्ही हातांनी स्वतःची मनगटी धरली. अहो वहिनी, तुम्ही त्यांच्या कोपऱ्याला नुसता स्पर्श करा आणि मी सांगेन ते म्हणा.
2: पण दुलाम का न्याय सांगता,
0: मी मघाशीच तुम्हाला सांगितले ना.
1: पण ऍडव्हान्स सांगा ना काहीतरी.
0: बरं सांगी.
2: केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा त्यांचा केलेला प्रसाद असा सगळा सवयाप्रमाणे इथे आणा.
0: त्याप्रमाणे केलेला आहे का?
1: होय होय.
0: बाईनं लग्नाचा भात भरावा तेवढा पातेला भर शिरा बनवला होता. दोन गड्यांनी ते पातेलं चौरंगाजवळ आणून ठेवलं. त्या म्हणाल्या,
1: गुरुजी हे ठीक आहे.
0: तो प्रसाद पाहून माझी छाती धडकली.
2: अहो हा प्रसाद तुम्ही जर द्रोण भरून जरी एकेकाला दिला तरी 400-500 लोकांना पुरेल एवढा प्रसाद केलेला आहे. इतकी माणसं तुम्ही प्रसादाला बोलवली आहेत का? आम्ही संध्याले घरी नेऊन देऊ, नो प्रॉब्लेम.
0: आता सगळे अध्याय पूर्ण झालेले आहेत, तेव्हा माझी दक्षिणा माझ्या हातामध्ये ठेवा.
1: हे घ्या 501.
2: अहो भाजीवाल्याला देतात असे काय देतात, देवा पुढे ठेवा. चौरंगाच्या आसपास ठेवलेले सगळे माझेच असते.
1: अरे चौरंगाना जिकचं पातेलं उचला, गुरुजी नाजूक हाय, उचलायला गेले तर कमरेत मोडतील, दवाखान्यात दाखल करावं लागेल त्याला.
0: मी तिथून निघालो तेव्हा ती बाई म्हणते,
1: गुरुजी थँक्यू थँक्यू. हा स्टोऱ्या लई मस्त होत्या, ती होडी डुबल्यावर मला टेन्शनच आलं होत, पण पुन्हा पाण्यावर आली तेव्हा मला टेन्शन गेलं. आणि तुम्ही लई गोरेपान हा म्हणून मी आज तुमच्या हाताला हात लावला. सॉरी.

0: तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव.
1: अजदरंग शिहो
2: नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
3: अच्छा तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
4: मैं काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, हास्य तरंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ग्रामगीता चिंतन भाग 41। कर्माचे महत्व सांगताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज निषिद्ध कर्माचे सिद्धांत लिहितात। चोरी, जारी, जुगारी, व्यभिचारी, नशाखोरी, मांसाहारी व भ्रष्टाचारी आणि विश्वासघात ही सगळी निषिद्ध। ग्रामगीता चिंतवसंत ऐसा व्यवहार करावा असं ग्रामगीता ग्रंथात वर्णन केलेलं आहे। असो, कर्ममय सृष्टीत माणुसकीचे श्रम कोणते कोणते आहेत याचा खुलासा करताना श्री संत गोरा कुंभाराचे कर्ममय जीवन व श्रम संपत्तीसाठी स्फूर्ती देणारे आहे। थापटीने संत नामदेवाचा कच्चेपणा दाखविणारा, अज्ञानी गाढवांना वळवणारा, आपल्या चाकाच्या गतीतच भ्रामयान सर्वभूतानी यंत्रारूढानी मामया या गीतासूत्राचे मर्म जाणून आपल्या ग्रामीण कलेने मातीला सत्पात्राचे रूप देणारा व त्यातच एकपणे एक एकाचे अनेक हे तत्व अनुभवणारा 600 वर्षापूर्वीचा एक कर्मयोगी संत म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे जग हे करणे शहाणे बापा ही जीवनदृष्टी देऊन अशा संतांनी ग्रामोद्योगही केले। ग्रामगीता ग्रंथात वंदने महाराज

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. रामकृष्ण भिक्षा पात्र भरलं जाऊ शकत, पण इच्छा पात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला, तोच या संसारात खरा सुखी. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्याचंही असंच आहे, दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची गाठ घट्ट बसते. गोड शब्द आणि चांगला व्यवहार हीच माणसाला श्रेष्ठ बनवतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान होत नाही, खरा धनवान तर तोच व्यक्ती असतो ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, मधुर व्यवहार आणि सुंदर विचार असतात.

नमस्कार श्रोते हो, मनपूर्वक स्वागत। आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 13 जुलै हा दिवस जागतिक क्रीडा इतिहास आणि संगीत जगताच्या दृष्टीने विशेष मानला जातो। पहिला फिफा फुटबॉल विश्वचषक 13 जुलै 1930 रोजी उरुग्वे इथं जगातील पहिल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सुरुवात झाली होती। खेळ जगताचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या ऐतिहासिक स्पर्धेची आठवण म्हणून आजचा दिवस क्रीडाप्रेमींसाठी खूप महत्त्वाचा आहे। जागतिक रॉक दिन, संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या रॉक म्युझिकचा गौरव करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो। आज हॉलिवूडच्या चित्रपट जगतावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दोन दिग्गज महानायकांचा जन्मदिवस आहे। हॅरिसन फोर्ड, हॉलिवूडचे दिग्गज आणि अष्टपैलू अभिनेते, जे स्टार वॉर्स आणि इंडियाना जोन्स सारख्या जगप्रसिद्ध चित्रपटांमधील त्यांच्या अजरामर भूमिकांसाठी ओळखले जातात। पॅट्रिक स्ट्युअर्ट, एक्स मॅन चित्रपटांमधील प्रोफेसर चार्ल्स झेवियर ची भूमिका अतिशय ताकदीनं साकारणारे ज्येष्ठ ब्रिटिश अभिनेते। आजच्या दिवशी आपण जागतिक कला आणि साहित्यातील दोन अत्यंत प्रभावशाली स्त्रियांचं आदराने स्मरण करतो। फ्रिडा काहलो जगातील अत्यंत प्रतिभावान आणि तिच्या अद्भुत चित्रकलेसाठी प्रसिद्ध असलेली मेक्सिकन चित्रकार, वयाच्या 18व्या वर्षी एका भीषण अपघातात तिचं शरीर छिन्नविछिन्न झालं होतं। तरीसुद्धा अंथरुणाला खिळलेले असताना तिने केवळ तिच्या इच्छाशक्तीच्या आणि चित्रकलेच्या जोरावर जगात इतिहास रचला। आशापूर्णा देवी, भारताच्या सुप्रसिद्ध बंगाली लेखिका आणि प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला साहित्यिक, त्यांनी आपल्या साहित्यातून महिलांच्या हक्कांना आणि त्यांच्या सामाजिक स्थितीला अत्यंत प्रभावीपणे मांडलं। श्रोते हो, परिस्थितीनं तुमचे पाय कितीही बांधले किंवा शरीराला मर्यादा घातल्या तरी तुमचे विचार, तुमची कला आणि तुमची स्वप्न तुम्हाला यशाच्या आकाशात उंच उडण्याचे पंख देत असतात। आजची बोधकथा, एक लहान मुलगी होती, तिला चित्र काढायला प्रचंड आवडायचं, पण दुर्दैवानं वयाच्या 18व्या वर्षी तिचा एक मोठा अपघात झाला। या अपघातात तिच्या पाठीचा कणा आणि पाय पूर्णपणे निकामी झाले। डॉक्टरांनी सांगितलं की ती आता कधीच चालू शकणार नाही आणि तिला आयुष्यभर पलंगावरच पडून राहावे लागेल। एका उमलत्या वयातील मुलीसाठी हा जगातील सर्वात मोठा धक्का होता। ती कित्येक महिने दवाखान्यात तशाच अवस्थेत पडून होती, पण तिच्या मनातली चित्रकलेची आवड जिवंत होती। तिच्या वडिलांनी तिच्या पलंगाच्या वरच्या बाजूला एक मोठा आरसा बनवून दिला आणि तिच्या हातात रंग ब्रश दिले। तिने स्वतःचंच प्रतिबिंब आरशात पाहून स्वतःची चित्र काढायला सुरुवात केली। तिला असह्य शारीरिक वेदना व्हायच्या, पण जेव्हा ती हातात ब्रश घ्यायची तेव्हा ती तिची वेदना विसरून रंगांच्या जगात हरवून जायची। तिने तिच्या वेदनेलाच तिची सर्वात मोठी ताकद बनवलं। पुढे जाऊन तिने तिची हीच चित्र जगभरात करोडो रुपयांना विकली गेली आणि ती जगातली सर्वात महान चित्रकार बनली। ती दुसरी कोणी नसून आजचा स्मृतिदिन असलेली फ्रिडा काहलो होती। तात्पर्य हेच, आयुष्यात संकट, शारीरिक अडचणी कधीच आपला रस्ता रोखू शकत नाहीत। जर तुमचं ध्येय निश्चित असेल आणि मनात काहीतरी करण्याची तीव्र इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाला सुद्धा एका सुंदर कलेत बदलू शकता। आज 13 जुलैचा हा दिवस आपल्याला पहिल्या फिफा विश्वचषकातून नव्या सुरुवातीची आणि फ्रिडा काहलो यांच्या गोष्टीतून अथांग इच्छाशक्तीची प्रेरणा देतो। खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कर्मात असते। जर आपले विचार शुद्ध असतील, कर्मप्रामाणिक असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकणार नाही। वेळेचं महत्त्व ओळखा, कारण जो दिवस आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो। तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय। ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पशुपालनामध्ये एक महत्वाचा अडसर म्हणजे त्याच्यामध्ये येणारे रोग आणि या रोगाचा होणारा मोठ्या प्रमाणात प्रसार। मग यासाठी आपण जर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर या रोगाचा प्रसार होणार नाही पशूंमध्ये। तर या संदर्भामधली जी मूलभूत तत्व आहेत ती आपण आज जाणून घेऊया। शेतकरी बंधूंनो, उत्पादनक्षम जनावरांना रोग झाला तर त्यांच्यापासून जे उत्पन्न मिळतं आपल्याला ते कमी होतं, उपचारावर खर्च वाढतो आणि याचा मोठा फटका शेतकरी बंधूंना सहन करावा लागतो। आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर रोगाचा प्रसार कसा होतो याच्याविषयी जर आपण पाहायला गेलो तर आपल्या लक्षात येईल की चाऱ्यातून किंवा पाण्यातून प्रामुख्यानं जनावरांमध्ये रोगांचा प्रसार होतो। दूषित चारा किंवा पाणी हे जर का पशूंच्या शरीरामध्ये गेलं तर अंतपरोपजीवी रोग, आंत्रविषार, कॉलरा यासारखे रोग जनावरांमध्ये पसरू शकतात। अनेक जनावरांमध्ये हवेतून सुद्धा रोगांचा प्रसार होतो। अनेक रोगाचे जे रोगजंतू असतात हे हवेतून इतरत्र पसरवले जातात आणि त्याच्यामुळे अनेक बुरशीजन्य, विषाणूजन्य आणि प्रामुख्यानं श्वसन जी संस्था आहेत जनावरांमध्ये त्याचे जे रोग आहेत, उदाहरणार्थ क्षयरोग आहे किंवा बर्ड फ्ल्यू आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रसार जो आहे तो हवेतून होतो। याशिवाय कीटकांद्वारे सुद्धा जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग प्रसार होतो। कीटक जे आहेत त्यांच्या अंगावर अनेक रोगजंतू वाहून नेतात किंवा रक्त शोषताना एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात रोग प्रसार करतात। उदाहरणच द्यायचं झालं तर गोचिड जो आहे तो थेलेरोसिस ओरिस किंवा बॉम्बेसिओसिस या रोगाचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार असतो। याशिवाय संपर्कातून सुद्धा जनावरांमध्ये रोगांचा जो प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो। विशेषतः काही रोगजंतू जे आहेत शरीरातून बाहेर पडणाऱ्या जे काही स्त्राव आहे जनावराचा त्याच्यामधून एका जनावरातून दुसऱ्या जनावरांमध्ये जाऊ शकतात। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बाह्यपरोपजीवी किंवा खरूससारखा जे रोग आहेत ते जनावरांमध्ये संपर्कामधून प्रसार होऊ शकतो। याशिवाय प्रजननातून सुद्धा बऱ्याच वेळा जनावरांमध्ये रोगांमध्ये प्रसार होतो। या प्रकारामध्ये काही रोग ही जे असतात नराकडून मादीकडे तर काही मादीकडून नराकडे असे मोठ्या प्रमाणामध्ये प्रजननातून सुद्धा प्रसार या रोगांचा जनावरांमध्ये होऊ शकतो। मग याचा आपण जेव्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की बाधित जनावरांना आपण कळपापासून तात्काळ दूर केलं पाहिजे। लसीकरणाचा उपाय जो आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक निश्चित वेळापत्रक जे आपल्या शिफारसीत आहे त्याप्रमाणे लसीकरण करून घ्यायला पाहिजे। जनावरांच्या वाहतुकीतून अनेक रोग जे आहेत एका भागातून दुसऱ्या भागात प्रसार होऊ शकतात, म्हणून जनावर दुसरीकडे शक्यतो हलू नये आणि हलवलं तर त्याच्यामध्ये ते रोगविरहित जनावर आहे याची काळजी घेतली पाहिजे। एकाच चराई क्षेत्रावर वेगवेगळे कळप जर चरत असतील तर एकमेकांना रोग प्रसार होऊ शकतो, म्हणून जनावर चारताना एकाच जागेवर चारून तिथं चारणं झाल्याच्या नंतर पुन्हा आपण त्याच्यामध्ये ती जनावरं व्यवस्थित दुसऱ्या कळपातली जनावर त्याच्यामध्ये न शिरू देता परत आणतो याची काळजी घेतली पाहिजे। डास आहे, मासे आहे किंवा गोचिड आहेत हे रक्त शोषणारे जे काही कीटक आहेत त्याची उत्पत्ती स्थळ आपण नष्ट करायला पाहिजे। विशेषतः उकिरडा जो आहे हा जनावरांच्या गोठ्यापासून दूर ठेवला पाहिजे, अन्यथा त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रोग प्रसार होऊ शकतो। गोठ्यात वापरायची जी उपकरणं असतात ती स्वच्छ करून घ्यायला पाहिजे। लैंगिक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी निरोगी वळूपासून मिळालेल्या विर्याचाच वापर आपण करायला पाहिजे। जनावरांचं व्यवस्थापन करणाऱ्या कामगारांना कोणतेही व्याधी नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि नवीन जी आपण जनावरं विकत आणली ती काही दिवस कळपापासून दूर ठेवली पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जर काही कोणत्याही प्रकारचा रोग जंतू असतील किंवा त्याच्यामध्ये जर रोग ऑलरेडी असेल तर मग ते दुसऱ्याही जनावरात प्रसार होऊ शकतो। तर ह्या काही ज्या बाबी आहेत याची जर आपण थोडीशी काळजी घेतली तर जनावरांमध्ये होणारा रोग प्रसार आणि उपाययोजना या समजून घेतल्या तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि पुढे होणारा आपण खर्च टाळू शकतो। नमस्कार।
1: कृषी संदेश।
2: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट टचिंग।

श्रीराम समर्थ 13 जुलै. देव आणि नाम भिन्न नाहीत. आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्याला अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषाचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखवले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो, असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीचंच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच वेद काळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवतात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग. कारण पतंगाचा जोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बांधण्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. परमेश्वरावाचून आपले कुठेही चढत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो, मग परमेश्वर तरी कसा येईल? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी, अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तिथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे. ज्या

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस

0: करा, विजिट करा नेट ए ग्रेड एंड एनबीए और एमबीए प्रोग्राम इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड रिसर्च जिल्हा उद्योग केंद्र मागे जळगाव।
1: मर्यादा आणि तोल, लेखक मोमो केळकर। सुख आणि दुःख, चांगलं आणि वाईट या साऱ्या कल्पना तशा सापेक्षच आहे। एकाचं सुख ते दुसऱ्याचं दुःख ठरतं, कारण एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे यावर तिचं स्वरूप अवलंबून असतं। शेतकऱ्यांना आवडणारा पाऊस शहरवासियांना नकोसा असतो, आणि मग अशा वेळी अनुकूल, प्रतिकूल, उपकारक, अपकारक यातली सीमारेषा फार अंधुक व्हायला लागते। तशी ती अंधुक झाली म्हणजे मनुष्य कसा वागतो त्याचं चित्र भर्तृहरीनं त्याच्या श्लोकामध्ये चांगलंच रंगवलेलं। लज्जा किंवा संकोच हे माणसाच्या स्वैर वर्तनाला एक बंधन असतं, पण अशा संकोची भिडस्त माणसाला जडवृत्ती म्हणजे कशातही पुढाकार न घेणारं म्हटलं जातं। वास्तविक जडत्व आणि संकोच यातली सीमारेषा फार अंधुक आहे। व्रताचरण करणं म्हणजेही आपलं आपण बंधन घालू घेणं आहे, त्यात वाईट काहीच नाही, पण ते करणारा ढोंगी मानला जातो। वास्तविक ते व्रत त्या माणसाच्या श्रद्धेचं स्थान असतं, आणि बहुधा व्रताचरणाची यत्किंचित कल्पना नसलेले लोकच असला आक्षेप घेतात। अत्यंत शुद्ध माणसालाही लुच्चा संबोधलं जातं। वास्तविक हे दोन धर्म पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, पण चांगलं मान्य करायचं नाही असं ठरवल्यावर काय बोलणार। पराक्रमी मनुष्य त्याच्या दृष्टीनं क्रूर ठरतो। युद्धात पराक्रम करताना हत्या अपरिहार्य आहे, त्यात क्रौर्य कसलं। मुनव म्हणजे संयमती यतीवर बुद्धिहीनतेचा किंवा निर्णयशक्तीचा अभावाचा आरोप केला जातो। कोणत्याही गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करणं हा गुण आहे की दोष आहे, एकाएकी तडकाफडकी निर्णय घेणं क्वचित धोक्याचंच असतं, पण धोका टाळणाऱ्याला लोक चंचल ठरवतात। कोणालाही कडवटपणे बोलणं चांगलं नव्हे, वाईट गोष्टही चांगल्या शब्दात सांगता येते, सांगितलेली बरी, पण या सद्गुणाला दीनवाणेपणा लाचारी म्हणणारे आहेतच। स्वाभिमान सोडला नाही जोपर्यंत गोड बोलण्यात लाचारी कसली। स्वाभिमानी माणसाला लोक गर्विष्ठ म्हणतात। अभिमानाचं रूपांतर क्वचित गर्वात होतं, पण ते मर्यादा सोडली तर, आणि ही सीमारेषा नीट लक्षात घेतली पाहिजे। मोकळेपणानं बोलणारा यांच्या दृष्टीनं बडबड्या ठरतो, पण न बोलणारा यांच्या दृष्टीनं घुम्या ठरेल। स्थिर किंवा समतोल वृत्ती यांना मान्य नाही, तिला ते कमकुवतपणा म्हणणार। ऊटसूट सामर्थ्य दाखवित राहणं हे काय विवेकाचं लक्षण आहे? उलट वृत्तीच्या समतोलपणाला फार महत्व आहे। म्हणून शेवटी म्हटलंय की गुणी माणसाचा असा कोणता गुण आहे ज्याला दुर्जन नावं ठेवित नाहीत। चांगल्याला चांगलं म्हणायचं नाही हे ठरल्यावर प्रश्नच मिटला। आता खरं आहे की मर्यादा पाळली नाही तर गुणांचं रूपांतर दोषात व्हायला वेळ लागत नाही। दातृत्व हा गुण असला तरी अविवेकी दातृत्व हा दोषच आहे। उलट याची दुसरी बाजू अशी की मर्यादा सांभाळली तर वरवर जे दोष वाटतात तेही गुण ठरू शकतात। क्रोध वाईट, पण माणसाला केव्हाही संताप येतच नाही असं झालं तर केवढी चमत्कारिक परिस्थिती ओढवेल। ही दुसरी बाजू मांडताना श्रीम माटे म्हणतात की षड्रुपू हे षणमित्र आहे। शेवटी हा सारा प्रश्न मर्यादा सांभाळण्याचा आणि तोल राखण्याचा आहे।

पैसा, प्रतिष्ठा या तीनही गोष्टी तुमचा अहंकार जागृत ठेवतात आणि वाढीसही लावतात. अहंकार तुमच्यातला सत्विचार, सज्जनपणा आणि नम्रता या सगळ्यांना बाधा आणतो. देह, बुद्धी, मन, चित्त आणि आत्मा या क्रमाने तुम्ही स्वतःला सावध करणे गरजेचे असते, कारण तुमची विवेक जागृती या पाचही गोष्टी करत असते. देह शुद्धीकरिता कर्म मार्ग, बुद्धी शुद्धीकरिता ज्ञान मार्ग, मन शुद्धीकरिता ध्यान मार्ग, चित्त शुद्धीकरिता योग मार्ग आणि आत्मशुद्धीकरिता संपूर्ण शरणागती, याशिवाय पर्याय नाही.

नाम नाम ही आंतरिक साधना आहे. आंतरिक साधनेच्या माध्यमातून तुमचा आत्मोद्धार होईल. जीव जेव्हा शिवाकडे धाव घेतो तेव्हा तुमचे डोळे, तुमचे कान, तुमची वाणी, तुमचा श्वास, तुमचा विचार, तुमची बुद्धी आणि तुमचे मन सगळे सगळे तेव्हा फक्त नाम नाम आणि फक्त नामच घेतात. सगळी इंद्रिये जेव्हा फक्त नामच घेतील तेव्हा तुमचा देह नामाचं झाड होईल. इतके नाम तुमच्या देहात भिनले पाहिजे. मग या झाडाच्या फांद्या, फुलं, फळं यातूनही सगळीकडे नुसता नामाचा नाद ऐकू येईल. माझ्या जीवनात हे घडलंय, तुमच्याही जीवनात हे घडावं असं कवीला वाटतंय. म्हणून ते म्हणतात, नामावर विश्वास ठेवा, सद्गुरूने दिलेले नाम सतत घ्या, नामाचे अनुसंधान सोडू नका. नामाशिवाय जीवन जगणे अशक्य वाटले पाहिजे. इतके नाम घ्या, इतके नामात रंगून जा.

पाहता पाहता रात्र निघून गेली. काल दिवसभर कर्म करून करून थकलेला देह आणि विचार करून करून थकलेले मन रात्रीच्या विश्रांतीनं पुन्हा प्रभात समयी नव्या उमेदीनं नव्या आशेनं टवटवीत झालं. खरंच मानवी जीवनात प्रकाशाचं केवढं मोल आहे, नाही? पहाटेची प्रसन्न सकाळ, नवी ताजी ऊर्जा घेऊन येणारी ही प्रभात आणि या प्रभात समयी त्या सर्वसाक्षी परमेश्वराचं, प्रभूचं, त्या रामरायाचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण तुम्ही कराल, त्यांची प्रार्थना तुम्ही कराल, तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल यात शंकाच नाही. म्हणूनच कवी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी अगदी खरं सांगतोय, एकदा हे सगळं करून तर बघा.

आता हा उत्तरार्ध, ही सांजवेळ, नेत्र पैलतीरी लागलेले, मन अगदी कशात म्हणून कशातही गुंतलेलं नाही. फक्त महाराजांनी अंतकाळ साधावा, शेवट साधावा एवढीच काय ती मनीषा. दाही दिशांना आभाळ गच्च वरून यावं तसंच काहीसं माझं झालं आहे. तुमच्या भेटीसाठी हा जीव अगदी व्याकुळ व्याकुळ झाला आहे. तुमच्या दर्शनाकरिता देहाचे सगळे अवयव डोळ्यात जमा झाले आहेत. आपल्या माणसांना भेटीसाठी असं व्याकुळ का करता महाराज? पुंडलिका भेटी परब्रह्म आले, तुम्ही माझ्या भेटी येणार ना?

ग्रामगीता चिंतन भाग 40। या भागाचे चिंतन करताना वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ज्ञान व भक्तीला खऱ्या अर्थाने पक्केपणा जो येतो तो कर्माशिवाय येत नाही असा सिद्धांत मांडला आहे। जीवात्मे जिथं जन्माला येतात ती कर्मभूमी आहे, इथं कर्माला महत्व आहे। प्रत्येकाला कर्म करावेच लागणार, चांगले किंवा वाईट कर्म करावेच लागतील। चांगल्या कर्माचा परिणाम जीवन जगण्याला शक्ती धैर्य देते, वाईट कर्माचा परिणाम वाईट फळ देते, दुःख देते। सुख किंवा दुःख संत देव किंवा निसर्ग देत नाही, ते कर्मातून प्राप्त होते। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तसे परिणाम भोगावे लागतात। ग्रामगीता श्रम संपत्तीचे चिंतन करताना वंदनीय महाराजांनी कर्माचा खुलासा केला आहे। नैमित्तिक कर्म, सकाम कर्म, निषिद्ध कर्म व निष्काम कर्म, देहादी संबंधाने जे कर्म ते नैमित्तिक समजावे। प्रापंचिक कर्म अर्थात संसाराचे आशेने मुलाबाळासाठी केलेले कर्म त्याला सकाम कर्म असं म्हणतात। ही कर्मे योग्य दिशेने केले तर त्याचे परिणामही चांगले हातात येतात। निव्वळ स्वार्थापोटी चुकीच्या दिशेने व वाम मार्गाने केलेले कर्म जन्मोजन्मी दुःख देतात। महाभारताचा इतिहास या ठिकाणी चिंतनात घेता येईल। या जन्मातला धृतराष्ट्र मागच्या जन्मात व्याध होता अर्थात पारधी असताना तो एक दिवस शिकारीला गेला। उन्हाळा दिवस आहे, रखरखत ऊन आहे, दिवसभर शिकारीला फिरला पण त्याला शिकार काही मिळेना। शेवटी सायंकाळाचा वेळ झाला, निराशेने घरी जायला लागला तेव्हा नुकत्या नवीन पालव्या फुटलेल्या एका झाडावर एक पक्षीण त्याला बसलेली दिसली आणि तिच्या भोवती तिचे पिलं होते 10-12। त्यांनी ते पाहिलं, आपल्या जवळचं शिकारीचं जाळं काढलं, त्याला आगपेटीची काडी लावली, ते पेटतं जाळं त्या झाडाच्या डांगीवर फेकलं, त्यामध्ये सगळे त्या पक्षींचे पिलं आणि ती पक्षीण सापडलेत। पहिलीच उन्हाची रखरखता, त्यात ही विस्तवाची आग, एक एक पिलू जळून खाली पडू मरून पडत होत आणि त्यांची आई उघड्या डोळ्याने बघत होती। शेवटी जीवाच्या आकांताने ती शक्ती एकोटून बाहेर पडली आणि उडाली, पण उडताना तिच्या डोळ्याला विस्तवाची आस लागली, डोळा आंधळा झाला। या ठिकाणी दृष्टांत संपला। त्याचा सिद्धांत महाभारताच्या इतिहासाप्रमाणे असा आहे की हाच पारधी पुढच्या जन्मात धृतराष्ट्र झाला। त्या पक्षिणीचा जसा एक डोळा आंधळा झाला तर त्याचाच परिणाम या कर्मात त्याला भोगावा लागला। धृतराष्ट्राचे जन्मतः दोन्ही डोळे आंधळे झालेत आणि जसे त्या पक्षींचे पिलं निर्दयतेने जाण्याला आग लावून त्यांनी मारलेत, शेवटी तोच परिणाम धृतराष्ट्राच्याही वाट्याला आला। महाभारत

पण राक्षस नव्हे ब्रह्मकुळात जन्माला आला. मुळात त्याच्या शिवभक्तीचे संस्कार जबरदस्त होते. एकदा ब्रह्ममुहूर्तावर एका गुहेमध्ये तो शिवपूजनासाठी बसला. त्याचा नियम असा ठरला होता, ओम नमः शिवायचा मंत्र म्हणून एक कमळाचं फूल शिवलिंगावर वाहायचं, पूर्ण साधना झाल्याशिवाय जागेवरून उठायचं नाही. त्या दिवशी एक फूल त्याचं कमी पडलं आणि जागेवरून उठता येत नाही. तेव्हा या शिरालाच रावणाने कमळाची उपमा दिली आणि हातात तलवार घेऊन तो शिर कापणार तेवढ्यामध्ये भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाल्याने त्यांनी सांगितलं की तुझी आजची ही पूजेची साधना पूर्ण झाली, शिर कापू नकोस. पण ते संस्कार त्याला सांभाळता आले नाही. ब्रह्मवंश का रावण लिखो गयो राक्षसोने हा सगळा इतिहास लक्षार्थाने चिंतनात घेता वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, जगात जे पूज्य पुरुष झाले ते सेवेने गौरव पावले, सेवा सोडताच राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी. हा सकाम कर्माचा परिणाम होय. समाजहित ज्या कर्मात आहे ते कर्म चूक जरी वाटत असलं तरी योग्य कर्म असू शकते. एका माणसाने पेपरला वाचले, भारतीय सैनिकाने एकट्याने 100 शत्रू मारले. त्याच्या या शौर्याबद्दल राष्ट्रपतींनी सुवर्ण पदक देऊन त्याचा सन्मान केला. हा पेपर वाचणारा विचार करायला लागला, 100 माणसं मारले तर राष्ट्रपती पदक मिळते, आपण 2-4 मारले तर काय आपला पुष्पहार घालून सन्मानही होणार नाही. एक दिवस 2-3 दगड घेऊन तो त्याच्याच बाथरूमच्या आड लपला. तिकडून माणूस आला, त्यांनी जोराने दगड मारले, त्या दगडाने तो माणूस मरून गेला. पोलीस आले, त्याला पकडलं. तेव्हा तो सद्ग्रस्त बोलायला लागला की तुम्ही कशासाठी मला पकडता? त्या पोलीस म्हणाले, तुमच्या हातून खून झाला आहे, अहो कोण तुम्हाला या नोकरीवर लावलं? कोण म्हणतो माझ्या हातून खून झाला का? खून झाला, कालचा पेपर तुम्ही वाचला नाही का? म्हणे, काय पेपरला? की त्या एकाने 100 मारले लढाईमध्ये, त्याचा राष्ट्रपतींनी सन्मान केला, कमीत कमी तुम्ही मला सुवर्ण पदक नव्हे तर चांदीचं तर देऊन सन्मान करा. तेव्हा त्याला समजवून सांगण्यात आलं की बाबा, देशाच्या कल्याणाकरिता त्यांनी 100 शत्रू मारले, तू जे हा एकच मारला असेल याच्यामध्ये देशाचं कल्याण नाही आहे. ज्याला तू मारलं त्याचे मुलं बाळ उघडे पडले हा त्यातला फरक आहे आणि म्हणून तुला या ठिकाणी शिक्षाच होणार. तेव्हा अशा पद्धतीने साधू संत देखील राष्ट्राचं फार मोठं काम करत असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना त्यांनी वंदनीय महाराजांना 1962 साली भारत आणि चीनचं युद्ध चालू होतं त्यावेळेस युद्धभूमीवर प्रत्यक्ष नेलं. त्यावेळी वंदनीय महाराजांनी भारतीय सैन्यात खंजरी भजनातून जोश निर्माण करून चीन देशाचे सैन्याला आव्हान केले होते, आओ चिनियो मैदान में देखो हिंद का हात, तयार हुआ है हिंद तुम्हारे साथ. हे चीनी सैनिकांनो, लपून छपून काय मारा करता? माझ्या देशाचा सैनिक बहादूर आहे, मैदानात येऊन मारा करा. यामुळे भारतीय सैन्यामध्ये एवढा जोश निर्माण झाला होता की त्याचा परिणाम चीन हरला आणि भारत जिंकला. आज देखील भारतीय सैनिकाला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि संदेश देतात, तू सैनिक होऊन लढाईवर गेलास हे ऐकून मला मनस्वी आनंद झाला आहे. तुझ्या मागे भारताची कोट्यावधी जनता उभी आहे, तुझ्या यशाची चिंतना ती करीत आहे, तुझ्या वीर वृत्तीचा त्यांना गौरव आहे. भारताच्या प्रत्येक सुपुत्राला आपल्या मायभूमीचा जिव्हाळा असण्यातच त्यांना भूषण आहे. एरवी माणसाचे जीवन जीवापुरते असणे म्हणजे काही वैशिष्ट्य नव्हे. मनुष्याला आपल्या समाजाकरिता जगायचे आहे व समाजाच्या हितासाठीच मरायचे आहे आणि हेच त्याच्या जीवनाचे सार्थक आहे असे मी मानतो. आमचा धर्म आजवर हीच शिकवण देत आला आहे. आमचा बराच काळ गुलामगिरीत गेल्याने त्याला विकृत स्वरूप आले आहे, पण ही विकृती व शिथिलता आता नष्ट झाली आहे. तुझ्यासारखे कोट्यावधी तरुण जागृत झाले आहेत. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत ही उपनिषदाची हाक भारताने सार्थ केली आहे. वास्तविक तरुणाचा हाच बाणा आहे व असावयास पाहिजे. अर्जुनाला वीर असूनही भ्रम झालेला होता व तो भगवान श्रीकृष्णाने निरसन करून त्याला पुन्हा आपल्या कर्तव्यावर आरूढ केले. यालाच मी धर्मस्थापना समजतो. धर्मस्थापना म्हणजे मंदिर स्थापना नव्हे तर धर्मवीर करण्याची परंपरा निर्माण करणे. मित्रा, तो निर्भय वृत्तीने व बानेदारपणाने आपले कर्तव्य करीत राहा. देशाच्या स्वातंत्र्याचे सर्वभौमत्वाचे व मानवतेच्या संस्कृतीचे संरक्षण करणे हा खरा धर्म आहे. व तो धोक्यात आल्यास, आक्रमण झाल्यास अन्यायाचा प्रतिकार हीच सैनिकाची खरी भक्ती आहे हे विसरू नकोस आणि या आपल्या ऐतिहासिक व वीर परंपरेला सोडू नकोस. व आपले कर्तव्य कमी करीत असताना जर प्रसंगी मृत्यू आला तरी तुला त्याने मोक्षच मिळेल, वीरगती प्राप्त होईल
यात कसलाही संशय धरू नकोस।

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव शेवटची निर्वाणीरव। त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाहीतर। त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला, आई वातात बोलत होती। त्या वातात तिनं स्वतःच्या हातानं नवीन लावलेली झाडं ती तिला दिसत होती। आजारी आणि अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली। त्यांची पानं किडे खातात की काय ते पाही। आईच्या हातची कितीतरी झाडं परसात होती। मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते, सारे मेले, पण आईनं लावलेला तेवढाच जगला होता। प्रेमानं लावलेला म्हणून का तो जगला। पहाटेची वेळ होती, त्या बोलण्यात मेळ नसे। क्षणात झाडांना पाणी घाला असं म्हणे, तर क्षणात ती पहा दवंडी देत आहेत, मला मला कानात बोटे घालू दे असं म्हणे। पुरुषोत्तम फक्त निजला होता, बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती। साऱ्यांची तोंडं उतरून गेली होती, ब्लान झाली होती, जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता। तो पहा त्या खुट्टीवर ये रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला, ये मला भेट। आईजवळ नाही हट्ट करायचं तर कुणाजवळ, पण आता आता पुरे, ये मला भेट। आईचे वातात बोलणे चालले होते, अक्का शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती। नमू तुझे तेल परत नाही केले, रागवू नको हो श्याम, ये रे तुझे थंड हात ठेव कपाळावर। आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते, कोणी बोले ना, सारे स्तब्ध। तुमची पाणी दवंडी देतात ना, द्या म्हणावं मला, कुंकू आहे ना, कोण माझी अगरून येणार। दागदागिन्यात घरादारात शेताभातात आहे, त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचं प्रेम यातच माझी आबरू, द्या रे त्यांची मांडी द्या असं म्हणून आई उठू लागली। ती कोणाला आवरेना, साऱ्यांनी तिला निजवलं। वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले। पाणी पाणी आई म्हणाली। मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं। अक्का अक्का मावशीनं हाक मारली। आईनं स्थिर दृष्टीनं पाहिलं आणि काही नाही असं हात हलवून दाखवले। थोडा वेळ आई शांत होती। घेतले माझं डोकं मांडीवर, आईने विचारलं। होय हो हा पहा, मी तुझ्याजवळ आहे, बोलू नको असं वडील म्हणाले। काही वेळ गेला, मला कारे भेटायला आलास, चंद्री पण आली या सारी, पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास, तुझ्याजवळ मी नेहमीच आहे आणि माझ्याजवळ तू आहेस, आलास तर मग ये, असा रुसू नको श्याम, मी दळायला लावलं म्हणून रुसलास, आता आता नाही हो दळायला लावणार, ये श्याम, नाही काय म्हणता, तो पहा मला दिसतोय समोर श्यामच तो, तुम्हाला तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का नाही ओळखता येणार। अशी वातात रात्र गेली, दिवस उजाडला। पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव, जा हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात, 2 मिनिटं आणखी जरा धुगधुगी राहते। मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना, एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते। त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, वडिलांना उपवास असे, पण ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात। जा दान करा, थोडी सोजी खाऊन घ्या, असे हाल नका करू हो स्वतःचे, जा खाऊ खाऊन घ्या, तुटक तुटक आई बोलत होती। वडील स्नान करून देवळात गेले, येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ। आईनं पुरुषोत्तमला जवळ घेतलं, अण्णा आहेत तुला, मावशी आहे, जरा नीट वाग। पुरुषोत्तम रडू लागला, आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती। सखो साऱ्यांनी खाल्लत का, आईने विचारलं। होय हो अक्का अक्का मावशी म्हणाली, सखू सारी तुझ हो, माय मरो, मावशी जगो, करू शकत श्याम सारी सारी तुझी, चंद्री गजू सारी तुझी।
1: आई शेवटचे निर्वाणेरो करत होती।
0: होय हो अक्का,
1: मावशी म्हणाली,
0: श्यामी गुणाचा चंद्री वजू देव आहे सारे।
1: तुटक बोले, कितीतरी वेळानं एक एक शब्द बोले। सारी आईच्या भोवती बसली होती। दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली,
0: क्षमा क्षमा, बोलले चालले विसरा।
1: आजी विरघळून गेली। कितीतरी वेळानं एखादा शब्द आई उच्चारी,
0: सखू नानांना म्हणाव क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे, बयोला म्हणाव क्षमा करा।
1: पुन्हाच आई डोळे गरगर फिरवी, मध्येच डोळे मिटी।
0: श्याम
1: एकच शब्द, अक्का
0: त्याला आज बोलवते हो,
1: मावशी म्हणाली। मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा आणि गोप्रदान सोडवा, मरताना गाय दान द्यावी असं आहे। गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावानं देतात। आईच्या हातून गोप्रदान सोडण्यात आईला बोलता येईना। वाणी गेली, ती नुसती पाही, पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच देवाकडे जाते असं सुचवी। बऱ्याच वेळानं होती ती शक्ती एकवटून, तुम्ही जपा, हाल करू नका, मी सुखाने या मांडीवर। जास्त बोलवे ना, सारे शांत होते। आईला ऊर्ध्व लागला। गावातील वैद्य कशा आप्पा आले, त्यांनी नाडी पाहिली, अर्धी खटका ते खिन्नपणे म्हणाले आणि गेले। शेजारच्या जानकी वहिनी आणि राधाताई आल्या होत्या। मावशी बसली होती तिथं, स्मशानती होती, आई जाणार होती। तिला शा आणि चंद्री भेटली नाहीत, गजू भेटून गेला। वडील म्हणाले, आईचे होठ हलले, असे वाटले काही बोलावयाचे का होते, काही सांगावयाचे होते का होते, परंतु बोलवत नव्हते। ताईंनी हेमगर्भाची मात्रा रावीची जपा। आई म्हणाली, काही सांगावयाचे का? राधाताईंनी मोठ्यानं कानात विचारलं। आईनं नाही अशी खूण केली। घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता, शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता। पुन्हा एकदा आईनं जोर केला आणि म्हटलं,
0: सारे सारे सांभाळा, देव आहे।
1: शेवटची लक्षणं दिसू लागली, जीभ आत ओढली जाऊ लागली।
0: वेळ आली, देवा घरी जाण्याची वेळ आली, मंगल वेळ आली।
1: राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले, तुळशी पत्र तोंडात ठेवण्यात आले, आईला घोंगडीवर घेण्यात आले। देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते। थोडा वेळ गेला,
0: आईने राम म्हटला। साऱ्यांना अथांग सागरात लुटून आई गेली, बोलावणे आले, ती गेली, ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही। श्यामची आई निघून गेली, भाऊंची पुण्याई गेली, पुरुषोत्तमवरच कृपाछत्र गेलं आणि गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली। नाना यांची बयो गेली। जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली। श्यामची आई गेली।

0: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवद्गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, अकॅडमिक डायरेक्टर, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी, जळगाव. आत्तापर्यंतच्या सगळ्या विचारांमध्ये असं आपण बघितलं की 6व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्ण सातत्याने प्रयत्न करतात की आपल्याला कोणत्या दिशेकडे जायचं आहे, जीवन कशासाठी आहे. जे प्रश्न अर्जुनाने विचारलेले होते त्याचाच उलगडा करत करत आता आपण पुढे बघूया की हा संवाद आपल्या जीवनासाठी कसा उपयुक्त आहे. आपले जीवन कोणत्या अर्थाने अनाग्रही असावे. आपले सर्व आग्रह हे भोग व्यवहारात असतात, पण किती भोग भोगावेत, आपल्याला जितके आवश्यक आहेत तितके भोगावेत का, आपल्याला जेवढे म्हणून आवडतात तितके भोगावे का. माणसे आवश्यकतेचा जो विचार करत राहतात, किंवा असं म्हटलं तरी चालेल की माणसांचा जो आवश्यकतेचा विचार असाही असतो की त्याच्यामध्ये तो विशिष्ट आवडींचा विचार करतात, त्याच्यावरही आपल्याला काही मर्यादा आहेतच. आवडीचा जर विचार केला तर काही मर्यादा नाही असं आपण म्हणू शकत नाही, पण आवश्यकतेस मात्र मर्यादा असतातच. साधा आहाराचा विषय आपण घेऊया. तुमच्या लक्षात येईल की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ शकत नाही, कारण आपली तेवढीच मर्यादा असते किंवा तेवढी शरीराची शक्ती असते, पण आवडीला मर्यादा नसते. कदाचित आपल्याला असं वाटतं की ही आवड आपण आणखीनसुद्धा पूर्ण करू शकतो. आपली आवड आपल्याला अनावश्यकसुद्धा खाण्यास किंवा जेवण करण्यास लावते. काही पण जी काही आवडीशी संबंधित असतं ते थांबत नाही असं सुद्धा आपल्याला लक्षात येतं. हे आवडीचे रूपांतर आपल्याला कुठेतरी छंदामध्ये पण बदल करायला लावतं. आवड ही तात्पुरत्या स्वरूपाची ठीक आहे, पण जर एखादी गोष्ट वारंवार आवडू लागली आणि त्याचे रूपांतर छंदामध्ये झाले तर मग माणसे छंदापाशीही थांबत नाही. त्या छंदाला पुढे घेऊन किंवा असं म्हटलं तरी चालेल की त्या छंदाला जो काही त्याचा विचार एकदा सुरू होऊन जातो त्याचा वाचून त्याला करवतच नाही आणि त्या छंदाचे रूपांतर व्यसनामध्ये होते. आवश्यकतेकडून आवडीकडे, आवडीकडून छंदाकडे आणि छंदाकडून व्यसनाकडे हा प्रवास आपला अहंकारच घडवत असतो. तो अहंकार आवश्यक आणि अनावश्यक यामधील भेद एकतर जाणवतच नाही किंवा जाणीव करून जरी दिली असेल तो त्यास मानायला तयार होत नाही, कारण त्याला असं वाटतं की मी बरोबरच करतो आहो. आणि अशीच काहीतरी वृत्ती आपल्याला सध्याच्या काळामध्ये किंवा आपण असं म्हटलं की सध्याचा जो भोगवाद आहे त्याच्यामध्येही प्रखरतेने दिसते. म्हणून गीता व्यवस्थापन, गीता मॅनेजमेंट आपल्याला सांगतं की इथे कुठेतरी आपल्याला आळा घालणं आवश्यक आहे, त्यावर एक विचार करणं आवश्यक आहे आणि त्याला योग्य दिशा देणं आवश्यक आहे. येथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्ञानयोगाद्वारे व कर्मयोगाच्या अनुषंगाने परमेश्वर प्राप्तीसाठी अनुकूल अशा दोन विशेष मनोवृत्ती आहेत आणि त्या तशा त्यांनी सांगितल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक मनोवृत्ती आपल्या चित्तामध्ये विकसित करायची असेल तर विवेकास नकारण्याची आणि विवेकास आपल्याला जगण्यामध्ये स्थान देण्याची आपल्याच अहंकाराची वृत्ती आपल्याला सोडली पाहिजे. येथे विवेक हा शब्द फार मोठा वाटत असेल, पण आपण त्यास एक विशिष्ट शहाणपणा म्हणू किंवा त्यास जगण्याचा एक प्रकार म्हणू किंवा त्या शहाणपणाने विचार करण्याचा पण एक भाग असू शकतो. हे जगण्याचे शहाणपण माणूस नकारतो. इथेच सगळी जी गोची होते माणसाची ती व्हायला नको असा सुद्धा विचार या सगळ्या भागामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या भारतात गुटख्याचे व्यसन इतके विलक्षण आहे की लहान मुले सुद्धा त्याच्या आहारी गेलेली आपल्याला दिसतात. या व्यसनापायी त्याला नीट बोलताही येत नाही, त्याचे अनेक प्रकारचे हावभाव बदलतात. एक हानिकारक पदार्थ का खाल्ला जातो त्याच्या मागे प्रोत्साहन देण्याचे काय कारण आहे, कोण देतं, असे सध्या विषय हे समाजामध्ये भरपूर आहे. त्यामागे विवेक नकारणारा अहंकार आहे की जो अनावश्यक आणि अनावश्यक अशा भेदांमध्ये भेद मानण्यास तयार होत नाही. आवश्यक आणि अनावश्यक या दोन्हीमधला भेद लक्षात घेणं हाच खरा विवेकयुक्त मनाद्वारे स्वतःचा उद्धार करून घेण्याचा विषय आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आणि श्लोक 5 या सगळ्यांचा एक आपण असं म्हणू शकतो की फार महत्त्वाचं विवेचन, जे आपल्याला अविवेकी मनामुळे होणारी आपली अधोगती आहे त्याच्यातनं आपण दूर कसं व्हावं असं सांगणारा उद्देश आहे. आपण स्वतःच आपले मित्र असून आपण स्वतःचेच विचार अशाकडे नेतो की आपण आपले शत्रूसुद्धा होतो, आणि म्हणून आपण आपले मित्रच बनून राहिले पाहिजे असा सुद्धा विचार सध्या आपल्याला रुजू करणं फार आवश्यक आहे. सध्याची जी पिढी आहे त्याला याचा वारंवार विचार करणे आणि त्याचा जसा उपयोग आपल्या कल्याणासाठी होईल त्याचं करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी प्रथम तुम्ही आवश्यक आणि अनावश्यक यामधील भेद ओळखणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला तुमच्या जीवनाचे मुख्य मार्गदर्शक आणि नियंत्रक बनवा. नियंत्रक बनवणे याच्यातच तुमचे कल्याण आहे. मार्गदर्शक होणे याच्यातच तुम्हाला खरी दिशा मिळणार आहे. या उलट तुमच्या अविवेकी अहंकाराला किंवा विवेक नाकारणाऱ्या अहंकारास जर डोक्यावर बसवले तर तुम्हीच तुमची अधोगती करून घेणार आणि तोच तुमचा एका प्रकारे शत्रूसुद्धा होणार. म्हणून विवेक करणे ही आनुषंगिक साधना आहे. काय आवश्यक आणि काय अनावश्यक यामध्ये विवेक करणे, जे आवश्यक आहे तेवढे स्वीकारणे आणि जे अनावश्यक आहे त्याचे मोह टाळून देणे, हा विवेकच तुमच्या अभ्यासाचा व वैराग्याचा एक साधन आहे असेही म्हटलं तरी चालेल की हे आनुषंगिक साधन आहे. याचा विचार आपण सातत्याने आपल्या मनामध्ये ठेवणे हाच एक गीतेचा मोठा बोध आहे. त्याला अनुसरून किती खावे, किती खाऊ नये, किती वेळा झोपावे, किती वेळ झोपू नये यासंबंधी काही सामान्य निर्देश दिलेले आहे. जेवढे आवश्यक तेवढे खावे, अजिबात खायचे नाही असे करू नये. जे आवश्यक आहे ते खाल्लेच पाहिजे, झोप जितकी आवश्यक आहे तितकी घेतलीच पाहिजे, किंबहुना आपल्या जीवनात जे जे अनावश्यक आहे ते टाळावे आणि जे आवश्यक आहे ते न टाळता स्वीकारावे. हा बघा किती महत्त्वाचा संदेश याच्यामधनं आपल्याला प्राप्त होतो. आपला एकंदर भोगमय जीवन जो काही आहे त्याच्यामध्ये जे आवश्यक आहे अनावश्यक आहे या गोष्टींचा आपला विवेकपूर्ण अभ्यास हा आपल्याला एक दिशा देतो. असा विवेक करून जर आपण जगू लागलो तर अभ्यास आणि वैराग्यात्मक प्रवास सफल होतो आणि परमेश्वरी तत्वाकडे घेऊन जाणाऱ्या अनुकूल भावना आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होत जातात. त्यामधून प्रतिकूल भावनांचा संस्कार हळूहळू क्षीण होत जातो. आत्मसंयम योग हा 6 अध्यायाचा विशेष महत्त्वाचा गाभा असून हेच तात्पर्य भगवान श्रीकृष्णाने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने जगण्याची एक उत्तम रीत सांगितलेली आहे, ती म्हणजे योग. ही रीत योग ज्या पद्धतीने सांगितलेली आहे त्याचा मुख्य अर्थ असा की मनाला संयमित करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच योग असे म्हणतात. मनास संयमित करणे म्हणजे ज्या भावना आपल्या मनामध्ये दृढ करण्यास आपले कल्याण आहे अशा अनुकूल भावनांचा संस्कार मनामध्ये वाढविणे आणि प्रतिकूल भावनांचा संस्कार मनातून काढून टाकणे किंवा कमी करणे हा पण एक प्रकाराचा वैज्ञानिक स्वरूप आहे. अनुकूल भावनांचा मनावरील संस्कार वाढवायचा असेल आणि प्रतिकूल भावनातील दोषांचे पुन्हा पुन्हा दर्शन करून त्यांना ओळखून त्यांचा संस्कार कमी करायचा असेल तर याच्यासारखं उत्तम विचार दुसरा कुठला होणार नाही. पण ती तितकी सुलभ पण नाही. हे घडविण्यासाठी तुमची जीवनसरणीच अशी बनविली पाहिजे की ज्या जीवनसरणीमध्ये तुमचा नियंत्रक हा तुमचा विवेक असला पाहिजे. जेथे तुमचा नियामक अविवेकी अहंकार असतो त्याला दूर करणे किंवा तो असूच नये असा विचार करणे हा अत्यंत महत्त्वाचा सध्याच्या काळामधला विषय बनला पाहिजे असं आपल्याला गीता मॅनेजमेंटमधनं सांगायचं आहे. विवेक म्हणजे दोन गोष्टीतील संबंध आणि भेद समजून घेणे, काय आवश्यक आहे काय अनावश्यक आहे हे समजून घेणे, जे आवश्यक आहे ते किती आवश्यक आहे आणि जे अनावश्यक आहे त्यापासून काही मिळण्यापेक्षा ते किती दुरुपयोगी आहे याचा साधकाने विचार करणे जरूरी आहे. तुमच्या इच्छा, ज्ञान व क्रिया या ज्या त्रिविध शक्ती आहेत या त्रिविध शक्ती तुम्ही आवश्यक गोष्टींकडे किती लावता आणि अनावश्यक गोष्टींकडे किती लावता याच्याकडे या किंवा या दृष्टिकोनातनं पाहणे हे अत्यंत जरुरीचे आहे. आपला अहंकार अनेक अनावश्यक गोष्टींच्या संपादनामध्ये गुंतलेला आहे. उद्या जर तुमच्या लक्षात आलं की अनेक अनावश्यक गोष्टी मिळण्यामध्ये तुमच्या इच्छा, ज्ञान आणि क्रियाशक्तींचा विनियोग होत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही तुमच्या शक्तीचा दुरुपयोग करीत आहात असं पुष्कळदा व्यक्तीला जीवनाच्या खूप शेवटल्या टप्प्यावर कळतं आणि मग तो त्याचा परत विचार करायला लागतो. तो जो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असेल तर मग तो अंतरंगातील योग अभ्यासाचा अभ्यास कसा करू शकतो. अंतरंगातील योग अभ्यासामुळे अनुकूल भावनांचा मनावर पुन्हा पुन्हा संस्कार करायचा आहे. ज्ञान योगाच्या अंगाने मी अकर्ता, अभोक्ता, सच्चिदानंद आहे, मला कोणत्याही कर्माचा किंवा फळाचा स्पर्श होत नाही या अनुकूल भावनेचा आणि कर्मयोगाचा अंगाने मी ईश्वराचे साधन आहे आणि त्याने दिलेले जे काही मला कर्म आहे ते कर्तव्य बुद्धीने करणे हेच माझं परम कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे माझे कर्ता म्हणून जे कार्य आहे किंवा कर्तृत्व याचे जे मुख्य अंग आहे याला मला समजून घेण्याची नितांत गरज आहे. अशा अनुकूल भावनांचा संस्कार तुम्हाला अभ्यासाने दृढ करायचा आहे. असा अभ्यास तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणात झाला पाहिजे हाच एक महत्त्वाचा विषय वारंवार इथे सांगण्यात येत आहे. पण तो अनेक उदाहरणांद्वारे किंवा अनेक प्रकारच्या विचारांद्वारे मांडत असल्यामुळे त्याची उपयोगिता आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशी आहे हे आपल्याला लक्षात येतं. अनुकूल भावनांचा संस्कार वाढविणे व प्रतिकूल भावनांचा क्षय करणे हा योगाभ्यास खऱ्या अर्थाने किंवा आपल्या अंतरंगाच्या अर्थाने आपल्याला करणं आणि आपल्या जो काही जीवनामध्ये विवेकबुद्धी आहे त्याच्यामध्ये याला जागा करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यवहार करताना ते किती आवश्यक आहे आणि किती आवश्यक नाही या सर्वांचा विचार वारंवार होतच राहिला पाहिजे. जीवन पाळून शरीरास जास्तीत जास्त स्थिर करा. आपल्याला जो काही प्राण ईश्वराने दिलेले आहे त्याला स्थिर करा. हे दोन घटक स्थिर झाले की आपल्या आतील जे चंचल मन आहे ते स्थिर होऊ शकेल. कारण शरीर, मन आणि प्राण हे एकमेकाशी अत्यंत संबंधित घटक आहे. जितके शरीर अस्थिर तितका प्राण अस्थिर, जितका प्राण अस्थिर तितके मन अस्थिर. हे जर टाळायचं असेल किंवा याला टाळण्याकरता जो प्रयत्न करायचा असेल त्याला दिवसभरात ध्यानाद्वारे किंवा आपली ध्यान प्रक्रिया एक तयार करून त्याच्याद्वारे शरीर थोडे तरी स्थिर होईल याचा वारंवार अभ्यास करावा लागतो. गुरुनिर्देशप्रमाणे दर्भाचा आसनावर जर प्राण्याचे कातडे आंथळून आणि लोकरीचे आसन घालून आपण जर बसून हा प्रयत्न केला तर अशा प्रकाराची एक संकल्पना मांडण्यात काही तज्ज्ञ व्यक्तींनी जो प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण ध्यान करण्यासाठी विशिष्ट प्रकाराचं आसन वापरणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. सकाळी पूर्वेस व सूर्यास्तानंतर उत्तरेकडून मुख करून बसावे आणि आपले चित्त जेवढे शांत ठेवता येईल तितके करावे. त्यातून प्राणायामाचा अभ्यास करावा आणि त्याद्वारे चित्तास स्थिर करण्यास प्रयत्न सातत्याने करत राहावा. चित्तास स्थिर करण्याची जी अनुकूल भावना आहे ती हळूहळू जागृत करत राहिलं तर त्याचा अभ्यास आपल्याला उपयुक्त होतो आणि आपण त्या दिशेकडे जायला लागतो. या अनुकूल भावनांचा संस्कार तुमच्या चित्तास हळूहळू दृढ होऊ लागेल आणि प्रतिकूल भावनांचा प्रभाव क्षीण होईल असा निश्चित आपल्याला अनुभव येईल. जगण्यातील विवेक आणि ज्ञानधारणा ही आनुषंगिक साधने आहे. त्यासाठी आसनाद्वारे शरीराला स्थिर ठेवणे, प्राणायामाद्वारे प्राण स्थिर ठेवणे, ध्यानाद्वारे चित्त स्थिर ठेवणे, मनाला स्थिर ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे. याचा पुढील भाग हे कसं करता येईल आणि हे नित्य कसं उपयोगी ठरेल आपण बघूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल

0: रसिका श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोते हो, आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या, नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं. सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले. सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स, आणखी काही सामान असं 2000 नुकसान झालं. पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंग मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळ ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला. पण कमी अधिक फरकाने का होईना, उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत, त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची ही सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की ही सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणतायत. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात, आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरेशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ, गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही, मिशा नाहीत, साधं खादीचा शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही, मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असलेले. त्यांच्या डोळ्यांकडेच बघून भीती वाटायची. काळा सावळा रंग. प्रथम तर मी मुळीच त्यांच्याजवळ जायचा कधी प्रयत्न केला नाही. अण्णांच्या उजव्या बाजूला शंकरराव देव, त्यांच्या डोक्यावरही कुठेतरीच तुरळक केस दिसायचे. खुरटी पांढुरकी दाढी, काही काही दात पडलेले वाटत होते. त्यांचाही अर्ध्या बायांचा जाड्या भरड्या कपड्याचा खादी शर्ट, खादीची लुंगी गुंडाळलेली आणि बरेच थकल्यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकी साठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबराघुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवाणं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठंतरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची. म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमातही कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेल्या असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मी वहिनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती, लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदय मंडळी एकत्र यायची आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोर्ट कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं, असं कामाचं वाटप व्हायचं. आम्ही सगळ्याजणी या कामाच्या मध्ये लुडबुड लुडबुड करायचो, कारण नेमकं काम आमच्यावर कुणी सोपवलेलंच नसायचं, त्यामुळे उगीचच पळापळ करायची. दुपारी सगळी मंडळी जेवायला बसली की सगळ्यांना पाणी वाढणं, ताटं वाट्या मांडणं, मीठ लोणची वाढणं अशी बारीक सारी कामं चालायची. जेवण अगदी साधं म्हणजे तिखट मसालेदार कुणाला चालायचंच नाही. साधं जेवण जेवणारी ही मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकर पंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळा झालेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबणं म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळ दंत मंचन, तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं, कोळशाचं. कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्रगाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूठ भरून हावरटासारखी मूठ बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात खासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घरीत आणि मी माझ्या घरीत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली. मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखे घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले, धोत्रावरचं मंजन काढायला लागले तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळवणंच उडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं. भीती अगदी नाहीशी झाली होती. मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं, तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लासभर दूध दे बघू. तेवढं ग्लासभर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल. एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती, पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोत्राकडे मी पाहिलं. त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुवून देते ना ते धोतर, त्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असतानाच धुवून सुद्धा टाकलं. जाऊ दे ते आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.
3: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
0: रसिक श्रोते हो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण आपणा सर्वांच्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाचा म्हणजे इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग ऐकणार आहोत. श्रोते हो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिका हिंदकन्या छात्रालयातील मान्यवरांसोबतच्या काही आठवणी सांगतायत. कारण हाताची पाचही बोट सारखी नसतात, त्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, पण त्या लहान वयातही काही जणांचे स्वभाव गुण अधिकच तापट स्वरूपाचे, तर काही जणांचे स्वभाव आईसारखे प्रेम देणारे, जपणारे, माया लावणारे असे लेखिकेला जाणवले. त्यापैकीच मामांचा स्वभाव. एकदा काय झालं, सकाळी सकाळी मामा मस्तपैकी स्नान करून आलेले, स्वच्छ पांढरे शुभ्र धोतर नेसलेले, हातात धुतलेले कपडे आणि तोंडाला देवाचं नामस्मरण चाललेलं. तेवढ्यात लेखिकेची स्वारी आली, आणि ती काय म्हणून तर हातात दात घासायला काळं दंतमंजन घेऊनच. आणि अशा अवस्थेत ही स्वारी धडकली थेट मामांनाच, आणि मंजन असलेली हाताची मूठ सुटली. मामांचे पांढरे शुभ्र धोतर आणि पाय काळे कुट्ट झाले. पण हा एवढा सगळा प्रकार घडूनही मामा लेखिकेला तीळ मात्रही चिडले नाही किंवा रागावले सुद्धा नाही, तर आणखी छानपैकी लेखिकेला ग्लासभर दूध दिलं आणि पोट भरून जेव घालून लेखिकेच्या मनावरचं एक प्रकारचं दडपणच कमी झालं. आणि हे दडपण कमी होऊन ती जागा घेतली एका निरागस मायेच्या ओलाव्यानं, प्रेमानं. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 12वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: कोल्हापूर जिल्ह्यात आमची शाळा फार प्रसिद्ध, सांगली म्हणून गणली जायची. शाळा ताराराणी विद्यापीठ, त्यात उषाराजी हायस्कूल, माध्यमिक विभाग, प्राथमिक विभाग, डीएड आणि पुन्हा महाविद्यालयीन विभाग अशी ही संस्था बालवर्गापासून ते महाविद्यालयापर्यंत पसरलेली होती. अध्यक्ष माननीय श्रीयुत व्ही टी पाटील म्हणजे संस्थेचे काका. सर्वजण त्यांना नेहरू चाचा म्हणत, कारण त्यांचा पेहरावे चाचा नेहरू सारखाच असे. गुलाबाचं फुलही न चुकता ते गोटावर लावतच, त्यामुळे सर्वांचे ते नेहरू चाचा. त्यांच्या महाराष्ट्रभर अनेकांशी ओळखी. शाळेत सगळे शिक्षकही खूप चांगले होते. मन लावून अभ्यास करायचे, शिकवायचे, आणि आम्हीही तितकंच मन लावून अभ्यास करायचो. दरवर्षी नवरात्रात नवरात्रोत्सव साजरा करत त्या 9 दिवसात सगळ्या क्षेत्रातल्या 9 प्रख्यात लोकांना बोलवायचे आणि त्यांची भाषणं कार्यक्रम आम्हा मुलींसमोर ठेवायचे. मी या शाळेत अगदी पहिलीपासून ते 11वीपर्यंत शिकले. मी बहुतेक 9वी किंवा 10वीला असावी. त्यावर्षी खूप मोठे मोठे साहित्यिक आलेले होते. त्यावेळी गाजत असलेले मृत्युंजयकार शिवाजी सावंत, स्वामीकार रणजित देसाई, पुण्याचे नामजोशी इत्यादी मोठमोठी मंडळी येऊन गेली. त्याचवेळी 8वं किंवा 9वं पुष्प गुंफायला प्रख्यात गीत रामायणकार गदी माडगुळकर उर्फ अण्णा आले होते. दुपारी 12-12:30 वेळ असेल. आम्ही हजारो मुली त्यांची गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारून पुढे पुढे सरकून बसलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला महाभारतातील एकलव्याची गोष्ट सांगितली, पण ती महाभारतात आहेत अशी नाही तर स्वतःची. एकलव्य द्रोणाचार्य यांचं नातं गुरु शिष्यांचं, अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष जरी असलं तरी द्रोणाचार्यांना कठोर का व्हावं लागलं वगैरे वगैरे सांगितलं. ते कथा सांगत असतानाचा त्यांचा चेहरा आजही मला आठवतोय. अपरंपार माया त्यांच्या पोटातून ओठी ओसंडत होती. नकळत ती कथा सांगता सांगता अश्रुधारा डोळ्यातून वाहत होत्या. आम्हा मुलींच्या समूहातूनही सुरू झाले होते. गदिमांच्या पलीकडे म्हणजे एका बाजूला विटी काका, दुसऱ्या बाजूला भाऊ म्हणजे वी स खांडेकर बसलेले होते. ते मात्र अगदी शांत तटस्थ वाटत होते. गोष्ट संपल्यानंतर त्यांनी आम्हाला काय वाटतं हे लिहून काढून माझ्याकडे म्हणजे गदिमांकडे पाठवून द्या म्हणून सांगितलं. गोष्ट संपली, होमवर्कही देऊन झालं. ते स्टेजवरून खाली उतरले. भाऊंनाही एक दोघांनी हळूहळू खाली उतरवलं. आमच्या छात्रालयाचे गायकवाड काका मला तिथं अण्णांच्या समोर आलेले दिसले. मी दचकलेच. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले, एकमेकांना कडकडून मिठी मारली. काका अण्णांशी काहीतरी बोलले. ते दोघंही तिथून गेले. आपल्या काकांचे जे इतके जवळचे चांगले मित्र आहेत याचं भूषण वाटलं मला. आम्ही सगळ्या मुली हळूहळू 1:30 हॉस्टेलवर आलो. भूकही लागलेली होती. पाय डोकं उन्हानं तापलं होतं. पोटही भुक्यानं व्याकुळलं होतं. छात्रालयाचे गेट उघडून आत चाललो तोच काकांनी खिडकीतून आवाज दिला, इंदो इंदो इकडे ये यार. अरे बापरे, काय झालं, आपलं काही चुकलं की काय? भीतच काकांच्या खोलीत आले तर काय? गदी मा काकांच्या जागेवर मांडी घालून बसलेले होते. ते म्हणाले, ये बाळ ये, अशी जवळ ये. आणि आणि अण्णांनी मला लगेच पोटाशी घेतलं. मला कसं तरी गुदमरल्यासारखं वाटून मी वर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ते रडत होते. मला मला काहीच समजेना यांना काय झालं. मग मी त्यांच्या डेकवरचं पत्र पाहिलं आणि मला सगळा उलगडा झाला. ते पत्र माझ्या छोट्या भावाचं श्रीरामचं होत. त्यानं मला ते लिहिलं होतं आमच्या वडिलांच्या संदर्भात, कारण त्यावर्षी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी होती, 1969 साली, आणि आमचे वडील तुरुंगातून सुटणार होते. आम्ही तिन्ही भावंड तीन ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये. वडील तिकडे, त्यांना खरं तर जन्मठेपेची शिक्षा झालेली, पण चांगल्या वर्तणुकीमुळे 10-11 वर्षातच त्यांना सरकार सोडणार होत. ताई, अण्णा सुटल्यावर जाणार कुठं, राहणार कुठं, करणार काय? ते थकलेले शरीरानं मनानं कसं काय व्हावं त्यांचं? आतापर्यंत तुरुंगात छान काम करून तरी खायला मिळत होत, ओल सुख कसं का असेल? पण आता ताई, आपल्या अण्णांना आता कोण वर आभाळ खाली धरती, बसून कोण काम देणार वगैरे वगैरे. अगदी कठोरातला कठोर हृदयाचा माणूसही ते पत्र वाचून गहिवरून येतो. असं ते पत्र गदी अण्णांनी वाचलं आणि मला पोटाशी घेऊन ते रडू लागले. ते रडताना पाहून मीही रडू लागले. खूप खूप रडले. मग प्रेमाचा सांत्वनाचा मायेचा हात पाठीवरून फिरल्याचं समाधान झालं. गदिमांनी आमच्या गायकवाड काकांना आमचा पूर्ण इतिहास विचारला. ते म्हणाले, अरे हा तर जिवंत अनुभव माझ्या समोर दिसतोय. त्यांनी एक पूर्ण कथा पटकथा लिहिली आणि एक चित्रपटही काढला म्हणे. आशा काळेंची त्यात मुख्य भूमिका असलेला चित्रपट तयार झाला म्हणे. पण अण्णा गेल्यावर तो अर्धवट राहिलेला कसा तरी म्हणजे आमच्या वस्तुस्थितीशी काहीही संबंध नसलेला चित्रपट पूर्ण झाला. कुणी केलं माहित नाही. पूर्वार्धापर्यंत बरोबर, पण उत्तरार्ध चूक केल्याचं कोल्हापूरच्या माझ्या काही शिक्षकांनीच मला सांगितलं.
0: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 12वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.
3: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
4: अजदरंग छियो.
5: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
6: अच्छा, तू मला एकच सांगतो, ऐकत जा. हास्य तरंग.
7: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग.

0: श्रोते हो, हसी का हंगामा कहकहों का खजाना जला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग.
1: एक था गरीब सब्जी वाला आणि एक थी परी महिलों की सब्जी वाला. महिलों की परी नवंबर की ठंडी में जब वो गई मंडी में, सब्जी वाले का उड़ गया होश. नरम नरम लाइफ में गरम गरम जो.
0: तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया. पण पण पण पण हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख. देशमुख कह कहो की रानी सविता जाधव.

वेळ सकाळी 9 वाजता, वार रविवार, स्थळ घरातील अर्थात फ्लॅट मधील बाथरूम, आणि सिच्युएशन आहे घरातील पुरुष म्हणजे कर्ता आंघोळीला गेलेला आहे आणि पाण्याचा पहिलाच तांब्या अंगावर घेतलेला आहे. इतक्यात त्याला दारावरची बेल ऐकू येते आणि आपण दार उघडण्याच्या परिस्थितीत नाही म्हटल्यावर आणि बायको दार उघडणार आहे हे म्हटल्यावर त्याच्या डोक्यात वेगवेगळ्या विचारांचे किडे वळवळू लागतात. ते कोणते ते आपण ऐकूया.

0: वेगळीच चव असते. उद्योग नाही काही साल्यांना. पेपरचा बिलवाला तर नसेल ना? जाऊ दे, आजच्या रविवार बिलवाल्याचाच आहे. ही बघून घेईल काय ते. मिसेस आठवले तर आल्या नसतील ना? गरमागरम इडल्या नाहीतर आप्पे घेऊन आलेल्या. काय फिगर मेंटेन केलंय म्हणून सांगू, आणि हा ढेरपोट्या आठल्या कसे दिवस काढते त्याच्याबरोबर. नकळे बाप्पा, बापरे, म्हणजे बायकोचा? अहो, म्हणजे आमचा सासरा तर नसेल आलेला? म्हणजे अख्ख्या रविवारचा सत्यानाश. त्याची सरबराईस ठेवा, नाहीतर हिची आजळफळाट. नुसती आग आग करून घेते. भाजीवाला आला असेल का? झालं, आता अख्खा मजला गोळा होईल आणि अर्धा तास भाजीवाल्याला भंडावून सोडते. आणि घेणार काय तर स्वस्त म्हणून मेथी आणि भोपळा. गेले 15 दिवस मेथीच, फक्त मेथीच. अरे देवा, हिची बहीण निलू तर आली नसेल ना? चुकलंच, दाढी आंघोळ जरा लवकर आटपायला हवी होती, म्हणजे फ्रेश होऊन तिचं स्वागत करता आलं असतं. खरं तर परवा नवीन आणलेला लाईट ब्ल्यू टी शर्ट घालून दार उघडायचं होतं मला. तिला नक्कीच आवडेल तो. ती येते तो दिवस बराच मन मोकळं होतं, मन रेंगाळतं इकडं तिकडं. पण ती आली की फार मनात अस्वस्थ होतं. जाऊ दे. हो, त्या समोरच्या देशपांडे बाईच असणार. तेल तापवत टाकून कढीपत्ता मागायला आलेल्या. सतत काही ना काही मागत असतात. कळकडबाई कुठली? अहो, शेवंताबाई आली असेल का? तिची एंट्रीच इतकी नखऱ्याची असते की दादा कोंडकेचा पिक्चरच आठवावा. गालावरची तिची खळी, नाहीतर निवांतपणे बघता आला असतं तिला फरशी पुसत असताना. पलीकडचे हरिताते आले असतील का? चला लवकरात लवकर आटपूयात बाप्पा, आल्याचा गरमागरम चहा न मागता आता मिळेल. सिच्युएशन वरील प्रमाणेच, फक्त घरातील पुरुषाऐवजी गृहिणी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलेली आहे आणि दारावरची बेल वाजते.
1: शेजारचे आठवले काका तर आले नसतील ना? ह्यांना त्यांचा किती राग येतो. येऊ देत ना, वाचू देत पेपर. घेऊन तर जात नाहीत ना, शेवटी शेजारीच आहेत ते. अगं बाई, पेपरचा बिलवाला तर आला नसेल? गेल्या महिन्यात 5 वेळा लोकसत्ता टाकलाच नव्हता मेल याने. हे सांगतील का? किती देऊन टाकतील बिल डोळे मिटून. छे, हिशोब करून ठेवायला हवा होता मी. चुकलंच माझं. नाही नाही, मिसेस आठल्या असतील का? भव्वानी मेली, ह्यांच्याजवळ बोलायचा चान्सच शोधत असते ती. गरमागरम इडल्या काय आणेल म्हणे ह्यांच्यासाठी. आपल्या नवऱ्याला घाल म्हणा ते आंबोन खायला, म्हणजे इकडे तिकडे हुंगत तरी बसणार नाही मेल. अय्या, बाबा आले असतील. किती दिवसांनी येत आहेत माझे बाबा. ह्यांना बाजारात पिटाळलं पाहिजे आधी. ऐ ग, भाजीवाली आली का काय? झालं, मी नाही असं बघून महागाच्या 2-3 भाज्या यांच्या गळ्यात मारेल. अग बाई, नीलू तर आली नसेल ना? अरे देवा, आता हेच दार उघडणार. नीलूला बघून अगदी काय करू नी काय नको असं होतं ह्यांना. आणि बाबा आल्यावर कपाळावर आठ्या घालणारा माणूस नीलू आल्यावर अगदी फुलून येतो. चुकलंच बाई माझं, मीच लवकर आवरायला हवं होतं. नाहीतर असं झालं असेल का? नाहीतर असं असेल, समोरच्या देशपांडे बाई तर आल्या नसतील ना? काय मागायला आले असतील देव जाणे. ह्यांनी परत नाही पाठवलं म्हणजे झालं बाई. म्हणे कळकट बाई आहे, तुमच्या गळ्यात पडायला आली नाही ना ती. अग बाई, शेवंता बाई आल्या की काय, कपडे सुद्धा भिजवायचे. अजून जरा रुबाबातच असतात, पण काम तसं जिथल्या तिथे करतात. तक्रारीला मुळी जागाच नसते. पलीकडचे हरी तात्या तर आले नसतील ना? सगळी कामं बाजूला सारून आधी चहा टाकायला हवा. जणू काही ह्यांचे देणेकरीच होते मागच्या जन्मीचे. जास्त दुधाचा, जास्त आलं घातलेला चहा कप भरून नरड्याखाली ढकलल्याशिवाय हलणार नाही मेरा थेरडा.

सीजरचे आठवले आले असणार. आपला पेपर चाळून झाल्यावर आमचा पेपरात तोंड खुपसायला आणि हो तिच्या हातच्या चहा म्हणे.

0: लोकांची श्रद्धा आजकाल खूप वाढायला लागली. बरेच लोक आज त्यामुळं मला खूप मानायला लागले. आठवड्यातून 5-6 दिवस काम मिळतेच, दक्षिणाही बरी मिळते. परवा पिंग्विनच्या धंद्यात चांगले कमावलेल्या कुटुंबात गेलो आणि दारात प्रवेश करताना या गुरुजी या, आमची पोरगी 12वी पास झाली म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली असं स्वागत झालं. त्यांच्याकडे बंगला, गाडी सगळं होतं. काय मालकाची पूजेची तयारी हे पाहायला मी गेलो तर घरमालकीनबाई म्हणाल्या,
1: हो समदर रेडी, तुम्ही स्टार्ट करा.
0: त्या दोघांना पाटावर बसवलं, भरघोस हार त्यांच्या गळ्यात घातले. हार घातल्याखेरीस काहीच पूजा केली नाही असे वाटतं आजकाल.
2: भूर्भुवस्व महा गणपती नमः. अलंकारार्थ अक्षता समर्पयामि. तांदळावर सामानलेल्या सुपारीला म्हणजेच गणपतीला अक्षता व्हा. शिखाय वशट शेंडीला हात लावा.
0: यजमानांना शेंडी नव्हती, त्यांना कळेना आता काय करावं. माझ्या केसातून डोकावणारी शेंडी त्यांना दिसली, ते तडक माझ्या शेंडीला हात लावायला उठले. अहो तुम्ही शेंडी ठेवत नाही हे मला माहीत आहे, तुम्ही तुमच्या मागच्या केसांना हात लावा, माझ्या शेंडीला नको. मी म्हणालो, काय करणार, कथेप्रमाणे सांगणं भाग आहे.
2: भोर भवस्वा अष्टाय फट म्हणजे टाळी वाजवा.
0: तर ते एकमेकांना टाळी द्यायला लागले. अहो साहेब, तुम्ही एकट्यानेच एकदाच टाळी वाजवायची, दोघांनी टाळ्या वाजवायच्या नाहीत.
2: तसं बोला ना, आम्हाला काय माहीत.
0: बरं सांगीन. हा वहिनी, वहिनी डोळ्यांना पाणी लावा. श्रीमंती अंगातून ओसंडत असलेली झटकन बाई उठली आणि महा टेकवत खाले ताडकन उभी राहिली आणि माझ्याकडे येत माझ्या डोळ्याला पाणी लावायला लागली. मी एकदम मागे सरकलो, म्हणालो, तुम्ही तुमच्या डोळ्याला पाणी लावायचे आहे, माझ्या नाही. आणि दुसरे म्हणजे मी जे काय सांगीन ते सगळं तुम्ही स्वतःच करायचे असते, माझा फक्त कथा सांगण्याखेरीज दुसराच काही संबंध नाही.
1: गुरुजी संबंध नाही असं कसं म्हणता? दोस्तांनी रेकमेंड केलं म्हणून तुम्हाला ऑर्डर दिली. आमच्या मिस्टेकी पोटात घातल्या पाहिजेत. मी 500 चार्ज देणार आहे तुम्हाला.
0: मी मनात म्हटलं, आईला आजकाल दक्षिणा कोणी चार्ज म्हटलं नव्हतं. हा नमुना मला पहिलाच भेटला. पण मी गप्प बसलो. दक्षिणेचा ऐकडा जरासा ऐकून मी मनात जरासा खुश झालो. चला आता पुढची विधी करूया.
2: म्हणा मामा हाताला हात लावा.
0: ती बाई गुडघ्यावर उभी झाली आणि माझ्या हाताला तिने हात लावला. मी एकदम गांगरून गेलो. अहो वहिनी, मी काय सांगितले होते की मी जे काही सांगेन ते फक्त तुम्हाला आणि तुमच्या यजमानांना करायचे आहे, मला काही करायचं नाही. तेव्हा तिने दोन्ही हातांनी स्वतःची मुनगटी धरली. अहो वहिनी, तुम्ही त्यांच्या कोपऱ्याला नुसता स्पर्श करा आणि मी सांगेन ते म्हणा.
2: पण दुलाम का न्याय सांगता?
0: मी मगाशीच तुम्हाला सांगितले ना.
1: पण ऍडव्हान्स सांगा ना काहीतरी.
0: बरं सांगी.
2: केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद असा सगळा सवयाप्रमाणे इथे आणा.
0: त्याप्रमाणे केलेला आहे का?
1: होय होय.
0: बाईनं लग्नाचा भात भरावा तेवढा पातेला भर शिरा बनवला होता. दोन गड्यांनी ते पातेलं चौरंगाजवळ आणून ठेवलं. त्या म्हणाल्या,
1: गुरुजी हे ठीक आहे.
0: तो प्रसाद पाहून माझी छाती धडकली.
2: अहो हा प्रसाद तुम्ही जर द्रोण भरून जरी एकेकाला दिला तरी 400-500 लोकांना पुरेल एवढा प्रसाद केलेला आहे. इतकी माणसं तुम्ही प्रसादाला बोलवली आहेत का? आम्ही संध्याले घरी नेऊन देऊ, नो प्रॉब्लेम.
0: आता सगळे अध्याय पूर्ण झालेले आहेत, तेव्हा माझी दक्षिणा माझ्या हातामध्ये ठेवा.
1: हे घ्या 501.
2: अहो भाजीवाल्याला देतात असे काय देतात?
0: देवा पुढे ठेवा, चौरंगाच्या आसपास ठेवलेले सगळे माझेच असते.
1: अरे चौरंगा नजीकच पातेलं उचला. गुरुजी नाजूक हाय, उचलायला गेले तर कमरेत मोडतील, दवाखान्यात दाखल करावं लागेल त्याला.
0: मी तिथून निघालो तेव्हा ती बाई म्हणते,
1: गुरुजी थँक्यू थँक्यू. हा स्टोऱ्या लई मस्त होत्या, ती होडी डुबल्यावर मला टेन्शनच आलं होतं, पण पुन्हा पाण्यावर आली तेव्हा मला टेन्शन गेलं. आणि तुम्ही लई गोरेपान हा म्हणून मी आज तुमच्या हाताला हात लावला. सॉरी.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. अजदरंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.